229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रुतो पहाटेचे 5:55 झाले आहेत. आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रुतो आजवार बुधवार भारतीय सौरतिथी 3 आषाढ शके 1948 अर्थात दिनांक 24 जून 2026. आमच्या केंद्राच्या FM बँड 102 मेगाहर्ट्सवर सोबतच न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. श्रुतो कार्यक्रमांना सुरुवात करूयात, ऐकूयात मंगलध्वनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनेवादन आपण ऐकतात, राग गुजरी तोडी। श्रोते हो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्या जातील। आम्ही त्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू।

नमस्कार श्रोते हो, ध्येयाचा मार्ग। ध्येय म्हणजे आपल्या जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ। ज्या माणसाकडे ध्येय नसतं त्याचे जीवन दिशाहीन नौकेसारखे असते। वारा जसा वाहील तशी ती नौका भरकटत जाते। पण ज्याच्या डोळ्यासमोर ध्येय असतं तो कितीही संकटे आले तरी घाबरत नाही, थांबत नाही। ध्येय गाठण्याचा मार्ग कधीच सोपा नसतो। त्या मार्गावर अडथळे असतात, अपयश असतं, संघर्ष असतो, लोकांची टीका असते। पण जो या सगळ्यांवर मात करतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो। एक सुंदर वाक्य आहे, स्वप्न ते नसते जे झोपेत दिसते, स्वप्न ते असते जे झोपू देत नाही। आपले ध्येय इतके मोठे असावे की ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला सतत मेहनत करावीशी वाटली पाहिजे, कारण मेहनतीशिवाय ध्येय प्राप्त होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, किती संकटे आली, किती शत्रू आले, पण त्यांनी ध्येयाचा मार्ग कधी सोडला नाही। म्हणूनच आजही संपूर्ण जग त्यांच्या पराक्रमाला सलाम करते। ध्येयाचा मार्ग आपल्याला संयम शिकवतो, कारण प्रत्येक यश एका दिवसात मिळत नाही। जसे बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही, त्यासाठी वेळ, काळजी आणि मेहनत लागते, त्याचप्रमाणे जीवनातही सातत्याने प्रयत्न करावे लागतात। आजची तरुण पिढी अनेकदा अपयश आले की निराश होते, पण अपयश म्हणजे शेवट नसतो तर नव्या यशाची सुरुवात असते। ज्याने अपयशातून शिकायला सुरुवात केली तोच पुढे मोठा होतो। ध्येयाचा मार्ग चालताना आपल्याला आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आत्मविश्वास हा यशाचा पहिला टप्पा असतो। जर स्वतःवर विश्वास नसेल तर जग देखील आपल्यावर विश्वास ठेवत नाही। मोठे यश मिळवण्यासाठी मोठे त्यागही करावे लागतात। वेळेचे महत्त्व समजून घ्यावे लागते। आळस, भीती आणि नकारात्मक विचार दूर ठेवावे लागतात, कारण हेच आपल्या ध्येयाच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे असतात। एक प्रेरणादायी ओळ सांगावीशी वाटते, जिद्द एवढी प्रबळ असावी की नशिबालाही म्हणावे लागेल, घे आता तुझी जीत आहे। ध्येय निश्चित केल्यावर त्यासाठी योग्य नियोजन करणेही आवश्यक असतं। रोज थोडे थोडे प्रयत्न केले तर मोठं यश नक्की मिळतं। नदीसुद्धा छोट्या छोट्या प्रवाहातून तयार होते। आपल्या जीवनाचा खरा अर्थ फक्त जगण्यात नाही तर काहीतरी चांगले करून दाखवण्यात आहे, आणि तेव्हा आपण आपल्या ध्येयाच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालतो तेव्हा संपूर्ण जग आपल्याला ओळखू लागते। जीवनात कितीही अंधार असला तरी ध्येयाचा दीप कधी विजू देऊ नका, कारण ध्येयच माणसाला जगण्याची नवी ऊर्जा देते। आपण आपले ध्येय मोठे ठेवायला हवे, त्यासाठी मेहनत प्रामाणिक असावी आणि संघर्षाची तयारीही असावी। यश एक दिवस नक्की तुमच्या पायाशी येईल। ज्याच्या डोळ्यात ध्येय असते त्याच्या पावलात वेग असतो, मनात जिद्द असते आणि जीवनात यश निश्चित असते। ध्येयाचा मार्ग हा फुलांनी सजलेला नसतो, त्या मार्गावर संघर्ष असतो, संकटे असतात, अपयश असते आणि अनेकदा स्वतःच्या लोकांकडून निराशा मिळते। पण जो माणूस संकटांना घाबरत नाही तोच इतिहास घडवतो। वादळे नेहमी त्यांच्याच आयुष्यात येतात ज्यांच्यात आकाशाला भिडण्याची ताकद असते, कारण पर्वत चढणारा माणूस प्रत्येक पावलावर थांबला असता तर तो कधीच शिखरावर पोहोचला नसता। ध्येयाचा मार्ग आपल्या

आपल्याला मेहनतीचे महत्त्व शिकवतो. मेहनत ही अशी किल्ली आहे जी नशिबाचे बंद दरवाजेसुद्धा उघडू शकते. ध्येयाच्या मार्गावर चालताना वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. गेलेली वेळ आणि निघून गेलेली संधी पुन्हा परत येत नाही. म्हणूनच ध्येय गाठण्यासाठी फक्त बुद्धी पुरेशी नसते, त्यासाठी जिद्द, संयम, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते. ध्येयाचा मार्ग हा फक्त यश मिळवण्याचा मार्ग नसतो, तो आपल्याला चांगला माणूस बनवण्याचाही मार्ग असतो. धन्यवाद.

नमस्कार. परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात. ध्येयाचा मार्ग याविषयी आपण ऐकत होता प्रमोदिनी वांगीकर यांचे विचार. श्रोतो, 6:10 झाले आहेत. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूया श्रोतो मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये शांता शेळके यांची पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली रचना. ही गणेश वंदना गात आहेत लता मंगेशकर.

ऐकलीत मंगल प्रभात या कार्यक्रमात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. ऐकूया श्रोतेहो कार्यक्रमातील पुढील रचना. गायली आहे पंडित भीमसेन जोशी यांनी.

टाळ बोले चिपळीला, शोध हो केवढी आबोल ही भावना. जगदीश खेबुडकर यांची ही शब्दरचना आपण ऐकत होता. संगीतकार होते राम कदम आणि गात होते पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि सहकारी.

मोहम्मद रफी यांनी गायलेली ही रचना पण ऐकत होता उमाकांत काणेकर यांची. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे. भक्ती संगीताचा आनंद श्रोते हो आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना आपण ऐकत होता. स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात पुढील रचना आहे शांताराम नांदगावकर यांची, तू स्वयं दीप हो. गात आहेत जयवंत कुलकर्णी यांनी सहकारी, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेली भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतव्य हिंदी भक्तिरचनेसह मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता इथे संपन्न करीत आहोत. भक्तिसंगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतो 6:40 झालेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच, दरम्यान ऐकूया.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतेव कृषीवाणी हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती देत आहेत प्राध्यापक राजेश भालेराव.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, आज आपणास सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती देत आहे. सोयाबीन लागवड करत असताना पूर्व मशागत करणं फार आवश्यक आहे. त्याकरता एक खोल नांगरणी करून, खोल नांगरणी म्हणजे किती तर 20-30 सेंटीमीटर खोल नांगरणी एप्रिल महिन्यामध्ये आपण करावी. ही खोल नांगरणी 3-4 वर्षातनं एकदा केली तरी आपल्याला चालेल. ज्या ठिकाणी शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावर रोटावेटरचा वापर करत आहेत अशांनी सबसॉयलर 4-5 वर्षातनं एकदा वापरणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून आपली माती जी आहे, जी जमीन जी आहे, ही भुसभुशीत राहील. त्यानंतर पूर्व मशागतीमध्ये सेंद्रिय खतं आपल्याला वापरायचे आहेत. जवळपास 10-12 बैलगाड्या शेणखत प्रति हेक्टरी आपण वापरून शेवटच्या वखरपाळीपूर्वी जमिनीमध्ये मिक्स करून त्याला द्यायचं आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सोयाबीनच्या वाणांचा. याकरता आपल्या कृषी विद्यापीठाने खूप चांगले चांगले वाण दिलेले आहेत. त्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले MUS 711, MUS 509, MUS 740, MUS 725, MUS 612, MUS 162, MUS 158, MUS 47, MUS 81 या वाणांचा आपण वापर पेरणीकरता करू शकतो. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले KDS 726, KS 103, राजसोया, फुले दुर्वा, फुले किमया, फुले अग्रणी, फुले कल्याणी या वाणांचा त्या विभागासाठी आपण पेरणीकरता वापर करू शकतो. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेले PDKV अंबा म्हणजे AMS 100-39, PDKV पूर्वा AMS 2014-1, PDKV सुवर्ण सोया AMS MB 5-18, PDKV येलो गोल्ड AMS 1001 या वाणांसाठी सुद्धा आपण पेरणी करताना वापर करू शकतो. पेरणी करताना या 2026 एलनिनोच्या काळामध्ये कमी कालावधीचे वाण आपण पेरण्यास प्राधान्यता द्यावी. त्यामध्ये जे 160-80-90 दिवसामध्ये तयार होणारे वाण, काही वाण हे 90-100 दिवसामध्ये तयार होणारे असतात आणि काही वाण जे आहेत हे 110 दिवसांमध्ये येतात. तर शेतकरी बंधूंनी तिन्ही विभागातल्या वाणांचा एक एक तरी वाण आपण याच्यामध्ये लावावे, जेणेकरून एल निनोचा जो प्रभाव आहे तो आपल्याला याच्यामधनं कमी करता येईल. काही आघाडकार संस्थेचे सुद्धा चांगले चांगले वाण आपल्याकडे आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण वाण लावावेत. शॉर्ट ड्युरेशनमध्ये जे 80-90 दिवसामध्ये येतात त्यामध्ये JS 20-34, JS 95-60, JS 93-05, MU 47 या वाणांचा वापर करावा. मीडियम ड्युरेशनमध्ये म्हणजे 95-105 दिवसामध्ये तयार होणारे जसे फुलवे दुर्वा, फुले किमया, PDKV अंबा, PDKV सुवर्णसोया या वाणांचा वापर करावा. आणि लेटमध्ये KDS 726 म्हणजे फुले संगम या वाणांचा वापर आपण पेरणीकरता करावा. धन्यवाद.
0: श्रोतो कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. सोयाबीन लागवड

तंत्रज्ञान याविषयी माहिती देत होते प्राध्यापक राजेश भालेराव. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: आकाशवाणी मुंबई।
1: श्रोत्याहो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग। आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। HPV किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे एक डोस किंवा दोन डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात। ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो। बऱ्याच लोकांना एक घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो। याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत। मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये एक लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की एक लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्व्हिक्स पासून उपलब्ध होते। त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी एक लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे। या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPV लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो। 160 देशांनी HPV वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे। आता मी तुम्हाला या HPV लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन। बऱ्याच लोकांना असं वाटतं की HPV लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते, जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही। पुढे HPV लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही। HPV मध्ये जिवंत विषाणू असतो। मी मगाशीच सांगितलेले आहे की HPV मध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो। फक्त मुलींनाच HPV होतो अजिबात नाही, मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे। लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो। याशिवाय आता तर 25 वर्षानंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात। परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅप्समिअर करणं हे खूप महत्वाचं आहे। म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे। HPV लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? HPV लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत। हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात। गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठा

0: मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या तीन गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्री रोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्याच भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे, त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोतेहो.

0: ಕೃಷಿ ಕೃಷಕ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಿ ಶಿವರಾಜ ಸಿಂಹ ಚೌಹಾಣ ಅವದತ್ ಯತ್ ಎಲ್ನಿನೋ ಕಾರಣಾತ್ ಉತ್ಪದ್ಯಮಾನಸ್ಯ ದುರ್ಲಭ ದುರ್ಬಲ ಮಾನಸೂನಸ್ಯ ಸಂಭಾವ್ಯ ಪ್ರಭಾವಸ್ಯ ನಿವಾರಣೆ ಭಾರತ ಸರ್ವಕಾರಃ ಕೃಷಕಾಣಾಂ ಸಹಾಯತಾಯೈ ಪೂರ್ವಸಿದ್ಧತಾಂ ಕುರ್ವನ್ ವರ್ತತೆ ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.
1: मध्यम लहरी 13.5 kHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 7 वाजलेत. जाणून घ्या आज दिवसभरातील बहुविध कार्यक्रमांची रूपरेखा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल 7:40. ऐकू एक छानशी झलक.

शुद्ध भावगीत आपण ऐकू शकणार आहात 7:40. त्यानंतर 8:40 आम्ही प्रसारित करू मराठी चित्रपट संगीत. यामध्ये झुंज अंधळा मारतो डोळा, हात लावीन तिथं सोनं, बोट लावीन तिथं गुदगुल्या, अमर भोपाळी या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. ऐकूया शुद्ध एक छानशी झलक.

श्रोतो, 9 वाजून 10 मिनिटांनी आपण ऐकू शकाल लख लख चंदेरी, हा बहारदार गीतांनी सजलेला कार्यक्रम. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू 9 वाजून 35 मिनिटांनी. 10 वाजता मिश्र संगीत, 10 वाजून 15 मिनिटांनी एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम. आज कहो ना प्यार है या चित्रपटातील काही निवडक गीतं आम्ही आपल्याला ऐकू. गीतरचना इब्राहिम अश्क आणि सावनकुमार टाक यांच्या, संगीतकार राजेश रोशन. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 10 वाजून 30 मिनिटांनी. 11 वाजून 5 मिनिटांनी श्रोते हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सहभागी आहेत सुषमा कुलकर्णी, कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळी. गीत झंकार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 11 वाजून 35 मिनिटांनी. राको खेडकर यांचं लेखन निवेदन आहे लेखकासह सुषमा कुलकर्णी यांचं. वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता. गीतबहार 1 वाजून 5 मिनिटांनी. रायगड जिल्हा वार्तापत्र 1 वाजून 40 मिनिटांनी. 1 वाजून 45 मिनिटांनी भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 2 वाजता कृषीवाणी, 2 वाजून 5 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा, परिसर 2 वाजून 10 मिनिटांनी हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येतील. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2 वाजून 30 मिनिटांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित केल्या जाणाऱ्या गीतांची कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत आहात. ऐकूयात एक ही फिल्म की गीत या कार्यक्रमाची एक झलक.

श्रोते, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी ऐकूयात. 5:02 नादब्रह्म हा कार्यक्रम यू आणि 5:30. बलसागर भारत हो हा कार्यक्रम 6:30. विधिमंडळ समालोचन 7:15. हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आपण ऐकू.

0: कार्यक्रम यू आणि 5:30 वाजता बलसागर भारत हो हा कार्यक्रम 6:30 वाजता विधिमंडळ समालोचन 7:15 मिनिटांनी हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 मिनिटांनी आपण ऐकू शकाल शेत शिवार ही मालिका लक्ष्मीचा गोठा. याविषयी पशुधनांसाठी आजोला शेतीचं महत्त्व शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. लोकसंगीत आपण ऐकू शकाल 8:15 वाजता 8:30 वाजता भावगीत नादब्रह्मा हा कार्यक्रम रात्री 10:30 वाजता आम्ही सहक्षेपित करू. श्रोते आज दिवसभरातील बहुविध कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐका आमच्या गीत झंकार या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: एखाद्या चित्रपटाचं यश हे कलाकाराप्रमाणे चित्रपटातील संगीतकार गीतकारांवरही अवलंबून असतं. भारतातील महान संगीतकार गीतकारांचा जीवनपट सांगणारा कार्यक्रम गीत झनकार ऐकायला विसरू नका. दर बुधवारी 11:35 वाजून परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीतं.
1: मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी

0: जरा देख के चलो।
1: मुलगा जर असेल वंशाचा दिवा तर मुलगी असते पणती। दिवा नाही मी पणती, दाराजवळची मिणमिणती। मी प्रकाशित करणार दोन रस्ते, घरातला आणि बाहेरचा, माहेरचा आणि सासरचा। दिवा नाही मी पणती, समजूतदार आणि जाणती। वंशाला दिवा देणारी मीच आहे नेणती।
2: खंबीर तिला आधार हवा, मुलीचा जीव भ्रूण हत्येतून वाचवा। मुलीचा जीव भ्रूण हत्ये

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातल्या 7 मान्यवरांचा गौरव. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचं सरकारचं आश्वासन. आणि राज्यात मान्सून सक्रिय. मुंबई, पुण्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचं आगमन. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यासह 65 मान्यवरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. काल झालेल्या सोहळ्यात राज्यातील 7 जणांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं. काल नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 2014 बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नाफेडने व्यापक सुधार आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या बळावर आज 30,000 कोटी रुपयांची उलाढाल आणि 500 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे असं अमित शाह यावेळी म्हणाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. अंमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. अंमली पदार्थ व्यापार आणि सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एएनटीएफ आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे एएनटीएफ मध्ये गेले पाहिजेत याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या दरातही वाढ करत असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन सरनाईक यांनी दिलं. 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागं घेतल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू आहे. त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते अजन्मक तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी परभणी जिल्ह्यात 5,73,302 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 3,84,725 हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवण्यात आला आहे. सोयाबीन पिकासाठी 124 कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली असून त्यापैकी 123 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. रब्बी हंगामात जिल्ह्यातील 1,93,320 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 1,41,501 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली.

0: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: पुढील 42 महिन्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक आणि इतर कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून महानगरपालिकेला तातडीचे निर्देश दिले जातील असं सामंत म्हणाले. शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी न देता संपूर्ण कर्जमाफी तात्काळ घोषित करावी या आणि इतर मागण्यांसाठी काँग्रेसनं काल नांदेडमध्ये आसूड मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांना दर्जेदार खतं आणि बियाणे उपलब्ध करून द्यावे, महिलांवरील अत्याचार रोखावे, गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी कराव्यात, बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा, नीटसह इतर परीक्षांची विश्वासार्हता वाढवावी अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्धापूर तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. राज्यातील सुमारे 50 ते 55 लाख एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र आणि व्यापक धोरण राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. मुंबईत एकल महिला दिन तसंच प्रस्तावित एकल महिला धोरण यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तसंच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या QR कोडचं अनावरण करण्यात आलं. उदगीर नगर परिषदेनंही काल एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. एकल महिलांना उपेक्षित ठेवण्याऐवजी त्यांना सन्मान आणि संधी देणं गरजेचं आहे. महात्मा फुले यांनी 19व्या शतकात याची सुरुवात केली असं प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेचे अध्यक्ष धनंजय गुडसुरकर यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै या कालावधीत अतिसार थांबवा हे अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी केलं आहे. या अभियानात जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याची FTK द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माता बालसंगोपन विभागाचे अधिकारी डॉ विशाल बेंद्रे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
2: मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्या सर्व आशाताई आणि आमच्या आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना मोलाचं सहकार्य करावं आणि आपल्या केंद्र सरकार व राज्य सरकारने ही जी मोहीम सुरू केलेली आहे यामध्ये मोलाचा वाटा उचलावा, सहकार्य करावं विनंती करतो आणि आवाहन करतो. कृपया करून सहकार्य करा. या मोहिमेचं ब्रीदवाक्य सर्वांनी लक्षात ठेवा, अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ORSC घेऊन सा.
1: डॉ विशाल बेंद्रे यांनी यासंदर्भात दिलेली सविस्तर माहिती आमच्या प्रासंगिक या साप्ताहिक सदरात आज 10:45 ऐकता येईल. छत्रपती संभाजीनगर इथल्या मोटार वाहन परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा 16 जूनपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. या संपामुळे नवीन वाहन नोंदणी, टॅक्स, फिटनेस ही कामं ठप्प झाली आहेत. हवामान. राज्यात काल मान्सूनची मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आगेकूच पाहायला मिळाली. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात चांगला पाऊस झाला. जालना आणि धाराशिव शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात गेल्या 2 तासांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील चिखली इथं वीज अंगावर पडून 15 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला, तर मुखेड तालुक्यात वीज कोसळून पशुधन दगावल्याचं वृत्त आहे. आजपासून मराठवाड्यात विविध भागात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान, राज्यातल्या 7 मान्यवरांचा गौरव. छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचं सरकारचं आश्वासन. आणि राज्यात मान्सून सक्रिय,

0: मुंबई पुण्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचं आगमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाले. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. दरम्यान श्रोतेहो काही जाहिराती.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते आमच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाविषयी.
3: श्रोते हो, फोन फरमाईशवर आधारित हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम या महिन्यापासून सुरू केलेला आहे. श्रोत्यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम. श्रोत्यांची फरमाईश गीतं यामध्ये ऐकवली जाणार आणि त्यांच्याशी मोकळा संवाद देखील साधला जाणार आहे. चला तर मग श्रोते हो, बघूयात कार्यक्रमातला सुरुवातीचा फोन कोणाचा आहे. हॅलो.
4: हॅलो परभणी, नमस्कार.
3: नमस्कार, बोला, कोण बोलताय आपण?
4: जी ताराम बोरशे, करजगाव तालुका, बोकरधन जिल्हा जालना. कशा आहात मॅडम ताई आपण?
1: श्रोतेहो, आज हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात सकाळी 11:05. सहभाग असेल सुषमा कुलकर्णी यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळी.
5: चल ओ साथे गुनगुनाता चल, गीत गाता चल ओ साथे गुनगुनाता चल.
6: एखाद्या चित्रपटाचं यश हे कलाकाराप्रमाणे चित्रपटातील संगीतकार गीतकारांवरही अवलंबून असतं. भारतातील महान संगीतकार गीतकारांचा जीवनपट सांगणारा कार्यक्रम गीत झनकार ऐकायला विसरू नका. दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात, तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झालीये, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
0: फ्रेश वाटायला लागेल,
1: बिलकुल प्रश्नच नाही, मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
0: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
1: तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धा तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकते की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
0: अच्छा.
1: हां, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
0: अच्छा.
1: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
0: आता तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा एखादं मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
1: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही, आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
0: आपण स्वतः अनुभव
1: नाही, हा राईट, ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद आहे तो.
0: अच्छा.
1: हा, तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
0: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधी चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात

0: त्याचे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
1: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाही आहे किंवा असं काही दिलंही नाही आहे किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही आहे की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया, म्हणजे ब्राह्ममुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं, तो ब्राह्ममुहूर्त, त्या ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणारं असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये, फक्त ध्यान लागलं पाहिजे.
0: ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडंसं आपलं हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
1: तर सुचेता पहा, हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाहीये ध्यानाला बसणे म्हणजे, त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
0: अच्छा,
1: है ना, एखाद्या व्यक्तीनी आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल,
0: 3 तास,
1: हा, तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण, ठीक आहे. तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशननी सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे, पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे. तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
0: नक्कीच, आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
1: येस,
0: काय नेमकं
1: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे, है ना. आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात, माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे, म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे, है ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते, है ना, असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते, किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये, आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
0: अच्छा,
1: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्षप्राप्ती. योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे, तर मोक्षप्राप्ती.
0: अच्छा,
1: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञानप्राप्ती असं पण म्हणू शकतात.
0: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
1: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हणलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, ही काही चिकित्सा शास्त्र नाही, राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, ठीक आहे ना. म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी,
0: बरोबर,
1: है ना. आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं

0: तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. आसनं काय करतात, जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतात, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्सकडे, हार्टकडे, ब्रेनकडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना. एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
1: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं, आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं, है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी, असे वेगवेगळे प्रकारची आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्यांचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव, है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे, या टाइप असे वेगवेगळे वेगवेगळी नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
1: अच्छा,
0: तर असे विविध प्रकारची आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात, इवन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं. तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा?
0: निश्चितच. म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं, जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रस सार, रक्तसार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार, तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार, आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं, त्याच्या डोळ्याच्यामधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करतं.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईचे
2: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. 229 अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवरून. श्रोतो, सकाळचे 7:40 झाले आहेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते यांच्या स्वरातील भावगीत रचना.

श्रुतो श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गायली अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांनी. ही शब्दरचना होती शिरीष गोपाल देशपांडे यांची. भावधारा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. ऐकूयात श्रीधर फडके यांच्या स्वरातील ही रचना. ही गीतरचना आहे वसंत सावंत यांची.

एखाद्या चित्रपटाचं यश हे कलाकाराप्रमाणे चित्रपटातील संगीतकार गीतकारांवरही अवलंबून असतं. भारतातील महान संगीतकार गीतकारांचा जीवनपट सांगणारा कार्यक्रम गीत झनकार ऐकायला विसरू नका. दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीत.
1: मध्यम लहरी 1305 KHz आपण एकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. श्रोतू यानंतर ठीक 8 वाजता देश विदेशांतर्गत समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक

परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल, असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे, अशी ग्वाही कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत, तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे, असं चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक बिकल्या लाडक्या धेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं
ही

0: मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. क्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एलमधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम
2: 229.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. शुद्ध 8:40 झाली आहेत. मराठी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रमातील सुरुवातीची रचना झुंज या चित्रपटातून.

श्रोते हो आपण ऐकतात झुंज या चित्रपटातून उषा मंगेशकर यांना. उषा मंगेशकर यांच्यासह गात आहेत चंद्रशेखर गाडगीळ. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे, संगीतकार राम कदम.

श्रुतु झुंज या चित्रपटातून आपण ऐकत होता उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांना. ऐकूया श्रुतु कार्यक्रमातील पुढील रचना. चित्रपट आहे बोट लावीन तिथं गुदगुल्या.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अमर भूपाळ या चित्रपटातील रचना श्रोते हो आपण ऐकत होता. गात होत्या लता मंगेशकर. होनाजी बाळा यांची ही रचना होती आणि संगीतकार होते वसंत देसाई. ऐकूया श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू.

0: बंजारन या चित्रपटातून श्रुती अलका याज्ञिक आणि मोहम्मद अजीज यांचा युगलस्वर आपण ऐकत होता. आनंद बक्षी यांची रचना आणि संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रेया घोषाल आणि एम जी श्रीकुमार यांनी गायलेली ही रचना आपण ऐकत होता समीर यांची. संगीतकार होते प्रीतम. भूल भुलैया या चित्रपटातील रचना श्रोते हो आपण ऐकलीत. लखलख चंदेरी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून आपण ऐकलात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान ऐकूया ही उर्वरित रचना.

श्रोतेहो, भावगीत रचना आपण ऐकलीत. मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. ऐकूया कार्यक्रमात शेवटी कोळी गीत रचना.

0: श्रोतेहो, कोळीगीत रचना आपण ऐकली आहेत आणि या रचनेसह मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. 10:15 झाले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते, आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आज एक ही फिल्म के गीत मध्ये आपण ऐकणार आहोत कहो ना प्यार है या चित्रपटातील काही निवडक गीतं. इब्राहिम अश्क आणि सावन कुमार टाक यांच्या या रचना आहेत. संगीतकार राजेश रोशन.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा युगल स्वर श्रोते हो आपण ऐकत होता. ऐकूया कार्यक्रमातील पुढील रचना.

श्रोतू आपण ऐकतात आकाशवाणीचं परभणी केंद्र, एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये कहो ना प्यार हे या चित्रपटातील गीतं आपण ऐकलीत. इब्राहिम आश्क आणि सावनकुमार टाक यांच्या गीतांना संगीत होतं राजेश रोशन यांचं. श्रोतू एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. वेळ आहे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

श्रोतो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी वंदना सराफ फुटाणे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतो, आजच्या कार्यक्रमामध्ये शिटी. शिटी मग ती प्लास्टिकची, स्टीलची, ही शिटी वापरून वाजवलेली असो की तोंडाने वाजवलेली असो, शिटी वाजवणं हा संवादाचा आणि आनंद व्यक्त करण्याचा एक साधा मार्ग असू शकतो. काही ठिकाणी शिटीचा वापर कौतुक, उत्साह किंवा इशारा देण्यासाठी सुद्धा केला जातो.

क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक साहित्य कार्यक्रम, मनोरंजन अशा अनेक प्रसंगी शिटी वाजवणं हे उत्साहाचं प्रतीक मानलं जातं. याच शिटीचा उपयोग जसा नकारात्मक तसाच सकारात्मकही होऊ शकतो हे आपल्याला तर पुढे लक्षात येईल. श्रोतेहो, ज्या गीतांमध्ये शिटीचा वापर केलेला आहे अशी काही गीतं आज मी आपल्याला ऐकवणार आहे. चला तर मग कार्यक्रमांना सुरुवात करूयात.

श्रोतेहो, मात्र समाजाच्या दृष्टिकोनातून शिटी वाजवण्याचा अर्थ परिस्थितीनुसार बदलतो. सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या व्यक्तीकडे उद्देशून शिट्टी वाजवणं हे अनेकदा असभ्य आणि अनादारकारक किंवा छेडछाडीचं लक्षण मानलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा कृतीमुळं इतरांना अस्वस्थ वाटू शकतं. म्हणून शिट्टी वाजवताना स्थळ, वेळ, प्रसंग आणि इतरांच्या भावना यांचा विचार करणं महत्त्वाचं. योग्य प्रसंगी ती आनंद आणि उत्साह व्यक्त करते, तर अयोग्य प्रसंगी ती गैरसमज किंवा नाराजीचं कारणसुद्धा ठरू शकते.

श्रोतेहो, कला आणि संगीत काही लोक शिट्टीच्या माध्यमातून सुंदर बनवू शकतात. ही एक कलाच आहे आणि मनोरंजनाचं साधनही आहे. क्रीडा, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा उत्कृष्ट सादरीकरण, शिट्टी वाजवून उत्स्फूर्त दाद किंवा प्रतिसाद दिला जाऊ शकतो. ट्रेकिंग, शेती, सुरक्षा व्यवस्था किंवा गर्दीच्या ठिकाणी एकमेकांना संकेत देण्यासाठी सुद्धा शिट्टीचा उपयोग होतो. आपत्कालीन परिस्थितीत मदतीची गरज असल्यास शिट्टी हा लक्ष वेधून घेण्याचा प्रभावी मार्ग ठरू शकतो. शिट्टी वाजवताना श्वासाचं नियंत्रण करावं लागतं, त्यामुळं श्वसनाचा सराव आणि फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेसाठीही काही प्रमाणात याचा फायदा होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे शिट्टीचा वापर इतरांना त्रास न देता योग्य प्रसंग आणि ठिकाण लक्षात घेऊन केला तर ती एक सकारात्मक, उपयुक्त आणि आनंददायी गोष्ट नक्कीच ठरू शकते.

शतू, कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये चांगली किंवा वाईट नसते. आपण तिच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतो यावर तिचा अर्थ आणि परिणाम अवलंबून असतो. जीवनातील प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो. सकारात्मक दृष्टिकोन हा केवळ आशावाद नसून प्रत्येक परिस्थितीत संधी शोधण्याची वृत्ती आहे. अडचणींमध्येही मार्ग शोधणं, अपयशातून धडा घेणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं ही सकारात्मक विचारसरणीची ओळख आहे. अगदी साध्या गोष्टीचंही उदाहरण घेता येईल. एखादी कृती काहींना त्रासदायक वाटू शकते, तर तीच कृती एखाद्या व्यक्तीला विधायक किंवा उपयोगी ठरू शकते. त्यातून तिला आनंद मिळू शकतो. त्यामुळं गोष्टींपेक्षा त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा ठरतो.

श्रोतू, आपले हे लक्षात आलंय का की गातर हे मेरा दिल या कार्यक्रमात आत्तापर्यंत आपण ऐकलेली जी गीतं आहेत ना, ती सगळी एकाच कलाकारावर चित्रित झालेली आहेत. ते आहेत शाहरुख खान. बाजीगर, दिल तो पागल है, यस बॉस, मैं हूं ना या सर्व चित्रपटातून त्यांच्यावर ही गाणी चित्रित झाली होती. आपण ऐकत आहोत शिट्टी अंतर्भूत असलेली काही सुरेल अशी गाणी. ऐकूया श्रोतू कार्यक्रमातील पुढील गीतरचना.

0: श्रोतो, ज्या क्षणी आपण नकारात्मकतेऐवजी सकारात्मकतेचा स्वीकार करतो ना, त्या क्षणी आपल्या विचारांमध्ये, कृतीमध्ये आणि जीवनामध्ये बदल घडू लागतो. म्हणूनच प्रत्येक गोष्टीकडे विधायक, सकारात्मक आणि व्यापक दृष्टीनं पाहूयात. कारण सकारात्मक दृष्टिकोन केवळ समस्यांचं निराकरण करत नाही, तर जीवन अधिक समृद्ध, आनंदी आणि अर्थपूर्ण बनवू शकतं. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते हा विचार आपल्या जीवनाचा मंत्र बनू देत. श्रोतो, ऐकूयात कार्यक्रमातील पुढील गीत. तत्पूर्वी एक जाहिरात.
1: वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतेहो, संगीताच्या विश्वात अनेक कलाकार आपल्या कलेनं एक वेगळी ओळख निर्माण करतात. परंतु काही कलाकार असे असतात की ते अगदी साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टीलाही असामान्य उंचीवर घेऊन जातात. अशाच एका अनोख्या कलावंताचं नाव आहे नागेश सुर्वे. शिट्टी वाजवणं ही केवळ करमणूक नसून तीही एक सुंदर संगीतकला ठरू शकतं. तीही एक सुंदर संगीतकला ठरू शकते हे नागेश सुर्वे यांनी आपल्याला आपल्या अप्रतिम सादरीकरणातून सिद्ध करून दाखवलं आहे. सूर, ताल आणि भावनांचा अचूक संगम साधत त्यांनी शिट्टीच्या माध्यमातून अनेक चित्रपटांना आणि संगीतरचनांना एक वेगळीच मोहकता दिली आहे. त्यांच्या कलेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो, कोणतीही गोष्ट लहान नसते. योग्य साधना, समर्पण आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर साध्या गोष्टीतूनही असामान्य कला निर्माण होऊ शकते. चला तर मग श्रोतेहो, या संदेशासह गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम कसा वाटला हे मात्र नक्की कळवायचे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी वंदना सराफ फुटाणे सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. शुद्ध आपण ऐकता 229.9 MHz अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं परभणी केंद्र. 11:05 झाले आहेत आणि आपल्यासाठी विशेष कार्यक्रमाची सुरुवात श्रोतेहो आजपासून आम्ही करत आहोत. आज आपण ऐकणार आहात हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. सहभाग आहे सुषमा कुलकर्णी यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कामडी.

0: श्रोतेहो नमस्कार. हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमामध्ये मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, फोन फरमाईशवर आधारित हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम या महिन्यापासून सुरू केलेला आहे. श्रोत्यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम, श्रोत्यांची फरमाईश गीतं यामध्ये ऐकवली जाणार आणि त्यांच्याशी मोकळा संवाद देखील साधला जाणार आहे. चला तर मग श्रोते हो, बघूयात कार्यक्रमातला सुरुवातीचा फोन कोणाचा आहे. हॅलो.
1: हॅलो परभणी, नमस्कार.
0: नमस्कार, बोला, कोण बोलताय आपण?
1: गीताराम बोरशे, करजगाव तालुका, भोकरदन जिल्हा जालना. कशा आहात मॅडम ताई आपण?
0: आम्ही मजेत आहोत, तुम्ही कशा आहात सांगा.
1: आम्ही पण छान आहे, अगदी थोडे ते आता शिमला आणि पटना मिरची लावलेली आहे. हारणा येतात मॅडम ताई, तर ते शेंडे शेंडे खातात, त्याच्याकरता खाली पासून बागबाजीवर आपल्याशी बोलतो ताई.
0: अच्छा, म्हणजे शेतात आहात तुम्ही सध्या?
1: हा हो ताई, हो.

0: होतंय होतंय.
1: शेतामध्ये शिमला मिरची असं म्हणालात नाही का?
0: हा, पण शिमला आणि पटना मिरची लावलेली आहे.
1: मग पाण्याची व्यवस्था कशी करता आपण?
0: ठिबकद्वारे देतो, कारण ठिबकद्वारे फार 10% पाणी लागतं ताई मिरचीला, आणि 90% बचत होते ताई.
1: मग शेतामध्ये बसून गाण्याचा आनंद घ्यायचा आहे.
0: हा, आपले आकाशवाणी परभणीचे कार्यक्रम शानदार, बहारदार, दर्जेदार, गुणदार कार्यक्रम असतात ऐकायचं, आणि आरामशीर शिमला आणि मिरची राखत राहायची ताई.
1: वा वा, छानच. म्हणजे काम आणि करमणूक दोन्ही करता आहात तुम्ही शेतामध्ये.
0: आजच्या कार्यक्रमांमध्ये गीत ऐकायचं, चांदणी चित्रपटाचं नाव आहे.
1: हा, गाणं सांगा. हा बोला ना, मी ऐकते.
0: गाण्याचे बोल तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत मितवा हे आना, ऐकवा मॅडम.
1: नक्की चालेल. मग आज कार्यक्रमामध्ये हे छान गाणं आपण ऐकूया तुमच्यासाठी.
0: धन्यवाद ताई.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे. नमस्कार, बोला, कोण बोलता आपण?
0: मी ऋषिकेश कुलकर्णी बोलतोय. मी
1: ऋषिकेश
0: परभणीचा
1: कुलकर्णी.
0: राहणार आहे.
1: बर, मग काय करता बरं आपण?
0: सध्या मी नोकरी करतो नोएडाला, दिल्ली जवळ. मी आहे
1: दिल्ली.
0: मूळचा परभणीचा.
1: अच्छा, बर. जॉब कुठला करताय आपण?
0: मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तर
1: अच्छा
0: सध्या मी SMT फील्ड मध्ये काम करतो
1: अच्छा
0: नोएडाला.
1: कुठून केलं बरं आपण इंजिनिअरिंग?
0: मी इंजिनिअरिंग केलंय तमिळनाडू मधून, तर
1: अच्छा,
0: माझा प्रवास थोडा असा इकडे
1: थोडस.
0: तिकडेच आहे, की
1: हाँ,
0: महाराष्ट्र ते तमिळनाडू, तमिळनाडू ते दिल्ली.
1: वा वा, छानच. अजूनही पुढे प्रगती करायलाच आपण.
0: हो, प्रयत्न आहेत तसेच.
1: आणखी काय छंद आहेत बरं तुमचे?
0: मला वेगळे वेगळे वाद्य वाजायला आवडतं, मला पुस्तकं वाचायला आवडतात, मला गाणे ऐकायला आवडतात,
1: वा वा,
0: त्यामुळेच मी आज
1: छानच. बरं, मग
0: कॉल
1: एवढा
0: केला.
1: आता जॉब करताय असं म्हणताय, मग तुम्ही वेळ काढता का स्वतः वाचनासाठी किंवा इतर काही तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी?
0: कसं आहे, तुम्हाला जिथं पण एक 10 मिनिटं भेटतात, तुम्ही स्वतःसाठी काढून त्याच्यावर प्रयत्न करू शकता वाचण्याचा, काही करण्याचा नवीन. कारण की वेळ भेटत नसतो, काढावा लागतो असं माझी आई म्हणते.
1: अगदीच अगदीच. माणसाला काम केल्यानंतर कुठेतरी थकवा येतो आणि मग त्यावेळेला आनंदाचे काही क्षण आपल्याला हवे असतात, काहीतरी त्यावेळेला करमणूक आपल्याला हवी असते, तेव्हा हे छंदच आपल्या उपयोग येतात, नाही का?
0: हो, बरोबर बरोबर.
1: मग आज कार्यक्रमात कुठल्या गाण्याची फरमाइश करणार आपण?
0: माझा जो फेवरेट गायक आहे तो KK आहे, तर त्याचं सच कह रहा है दीवाना हे गाणं ऐकण्याची इच्छा होती.
1: नक्कीच, आज कार्यक्रमामध्ये आपण हे गाणं ऐकू तुमच्यासाठी. धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद.
2: सच के

0: हेलो
1: हेलो हेलो आकाशवाणी।
0: नमस्कार, कोण बोलताय? आपण
1: नमस्कार, साडेगावहून बोलेलो।
0: नाव आपलं?
1: गोपाळ नाहतकर।
0: गोपाळ नाहतकर. अच्छा, बर, काय करता बरं आपण?
1: शेती, हा
0: मग
1: शेती करतो।
0: काय हाल सध्या शेतीचे?
1: हाल काय नाही, आता पाऊसच नाही।
0: पेरण्या तर खूप लांबल्या आहेत आता यंदा.
1: हो,
0: आता
1: अवघड
0: जवळजवळ
1: झालं।
0: म्हणजे जूनच्या शेवटाकडे आलोय आपण आणि अजून
1: हो ना,
0: पावसाचं आगमनच नाही झालेलं.
1: काहीच नाही, अजून सगळी थांबलेली आहे। हळद लावायची, कापूस लावायचा राहिलाय।
0: तुमची शेती स्वतःची?
1: हा स्वतःची 5 एकर शेती आहे।
0: मग तुमचं पूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून का?
1: हा शेतीवरच अवलंबून, आई आहे घरी आणि बायको, 2 लेकर आहेत आम्हाला।
0: बरं, छान. मुलं शाळेत जातात?
1: हो, इंग्लिश स्कूलला आहे मुलगा, मुलगी छोटी आहे अजून 4 वर्षाची।
0: का हो मुलाला इंग्लिश स्कूल मध्ये पाठवण्याचा आग्रह कशासाठी?
1: आग्रह म्हणजे आता इंग्लिशच महत्वाचं झाले ना।
0: हरकत नाही, तुम्ही इंग्लिश स्कूलला टाकलाय, छान आहे. भविष्याची चिंता असते पालकांना, म्हणून आपण हा निर्णय घेतो. पण मराठी शाळा सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीने मुलांना घडवतात. तर आज कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकणार?
1: सडक मधलं
0: बर
1: हम
0: बर,
1: तेरी बिन कही रही नहीं पाती।
0: नक्कीच हे गाणं आज कार्यक्रमामध्ये तुमच्यासाठी आपण ऐकवू.
1: धन्यवाद मॅडम।

0: हेलो हेलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे.
1: शेतांबर बोलतो, कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी, आपला नेहमीचा श्रोता.
0: बर, काय चालू आहे सध्या तुमचं?
1: माझं किराणा दुकान मी चालू आहे.
0: बर, मला सांगा आता परभणी आकाशवाणी केंद्राने हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रम श्रोत्यांसाठी खास सुरू केलेत, काय वाटतंय तुम्हाला?
1: आनंद होते ताई, कारण की आमची इच्छा होती तसं बोलायचं लक्षित, म्हणजे तसं आकाशवाणी आहे ताई. हमारे अधिकारी साहब का दिल से शुक्रिया अदा करता हूँ, ये जो जो कार्यक्रम चालू हो गए.
0: छान, तर आता हा कार्यक्रम छान सुरू केला आहे, तर छान तुमच्याशी गप्पा होत राहतील आणि तुमच्या आवडीची गाणीही आम्ही आपल्याला ऐकवू.
1: काही माझ्या मित्राचे नाव सांगू शकतो?
0: हो, सांगा ना.
1: आमचे अंबाजी कदम आहे पुण्याचे, विठ्ठल प्रसाद कावलगावचे, बालाजी प्रसाद कावलगावचे, आणि माझ्या मुलाचे नाव आहे शेख दानिश, आणि आमचे रघुनाथ दुकानदार साहेब कोंडवाडी करमाळा जिल्हा सोलापूर सजेत आहेत आस्तिके.
0: बर, चालेल, नक्की आज तुम्ही सगळेजण मिळून कार्यक्रमामध्ये गाण्याचा आनंद घ्या.
1: धन्यवाद.
0: हॅलो, नमस्कार, बोला.
2: हा हॅलो, आकाशवाणी ताई.
0: हो हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे. आपलं नाव?
2: रहीम खान पठाण, पाटीजा महिला परभणी.
0: अच्छा जी.
2: लई दिवसानंतर कॉल लागला ताई, आम्हाला फार आनंद होतोय.
0: आपण कार्यक्रम पण खूप दिवसांनी सुरू केला हॅलो आकाशवाणी. ऍक्च्युअली होता आपला फोन इन कार्यक्रम, पण सगळ्या श्रोत्यांच्या म्हणजे मागणीवरून आपण हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी पुन्हा एकदा नव्याने सुरू केलेला आहे.
2: हो, शुभवाणी, लाभवाणी, परभणी आकाशवाणी म्हणजे आपले आवडते लाडके कार्यक्रम आहे. आम्ही नाही म्हणजे आमचे सगळे लाडके श्रोता आकाशवाणी परभणी म्हणजे थालीत थालीत केक आणि आकाशवाणी नंबर एक. आपली आकाशवाणी कशी ऐकणार?
0: वा वा, छान. तुमची टॅगलाईन आहे आपली आकाशवाणी वगैरे, तुमचं नेहमीच कॉलवरती बोलणं असतं. छान वाटलं ऐकून. आज गाणं कोणतं ऐकायचं आहे तुम्हाला कार्यक्रमामध्ये?
2: आजच्या कार्यक्रमामध्ये एक दोस्ताना चित्रपट आहे आणि गाण्याचे बोल आहे सलामत रहे दोस्ताना हमारा. राग असं वाटायला आम्हाला की काटे नाही कटते हे लमे इंतजार के, काटे नाही कटते हे लमे इंतजार के, नजरे जमा के बैठे हैं सभी श्रोता हेलो आकाशवाणी के इंतजार.
0: वाह वाह.
2: हाँ, साई साई आमचे दोन मित्र है.
0: हाँ,
2: आमचे मोठे मारुती के अनंत.

0: नगर साडे आणि आमचे अरविंद काका आहे आणि आमचे भगवान खोतकर आणि दैतनेचे चंद्रकांत सेवलकर राजीव दुर्के सर्व संघ आम्ही आज लय आवडीनं आकाशवाणी परभणी ऐकतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: बोला.
1: हेलो।
0: हाँ हेलो, नमस्कार. बोला.
1: हाँ नमस्कार मैडम।
0: हाँ बोला, कोण बोलता है आपण?
1: संभाजी कदम बोलतोय, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी।
0: बरं, या अगोदर फोन केला आहे आपण?
1: नाही मॅडम, पहिलाच फोन आहे।
0: काय माहितीये का, असंख्य श्रोते आहेत या कार्यक्रमाला फोन करण्यासाठी. तर मग आम्ही असं ठरवलंय की बाबा सगळ्यांना संधी मिळावी.
1: मॅडम की कार्यक्रम भी खूप दिवसाच्या नंतर आपला चालू झाला, त्यासाठी भी तुमचं सगळ्या स्टुडिओचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण आतापर्यंत आपल्या परभणी आकाशवाणीवर कुठलाही कार्यक्रम वाजलेला नाहीये, त्यासाठी खूप छान झालं। कारण स्वरलहरी, हॅलो आकाशवाणी हे कार्यक्रम व्हायला पाहिजे होते आपले आतापर्यंत।
0: आपले खूप वर्ष हे कार्यक्रम चालले. आपल्याकडे रात्री 10 ते 11 हे दोन्ही कार्यक्रम आठवड्यातनं 2 दिवस असायचे आणि भरपूर श्रोत्यांचा त्यात सहभाग देखील असायचा. मग आता सगळ्या श्रोत्यांच्या मागणीवरूनच आपण हा कार्यक्रम परत एकदा सुरू केलाय.
1: काही मित्र आहेत मॅडम, गजानन काटकर हो का, त्यांनी लय आवर्जून फोन लावला, त्यांच्याशी बोला 2 शब्द आणि त्यांनी। हॅलो मॅडम नमस्कार।
0: नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: लय माझं नाव गजानन काटकर, आसेगाव।
0: काय करता तुम्ही?
1: मी आपलं ज्वेलरी दुकान आहे।
0: वा वा, मग तुम्ही तर फार श्रीमंत माणसं आहे बाबा.
1: हो नाही बरे, साधारण समजा मध्यम आहेत बघा
0: अरे
1: मॅडम।
0: आज सोन्याचा भाव काय आहे?
1: 1.5 लाख रुपये मॅडम।
0: मग मला सांगा, एवढंसं सोनं घ्यायचं म्हटलं तर माणूस विचार करतो 10 वेळेला.
1: नाही नाही खरंच नाही, खूप महागाई झाली मॅडम, काय करणार त्याला।
0: काय म्हणतो बिझनेस मग सध्या तुमचा?
1: हो थोडं बरे साधारण आहे।
0: तर मग आज फरमाइश कोण करणार गाण्याची, तुम्ही का तुमचे मित्र?
1: मीच करतो मॅडम। मॅडम कुदरत का कानून मधलं मुकुडा चांद का तुकडा गाणं लावा बरं।
0: हे गाणं ऐका कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम।

श्रोते हो, खूप साऱ्या श्रोत्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला, छान संवाद देखील साधला, पण कार्यक्रमाच्या वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागणार, कारण कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. पण पुन्हा भेटूयात आपल्या अशाच फोन इन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा निरोप घेते, पुन्हा भेटूयात. नमस्कार.

0: श्रोते हॅलो, आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. सहभाग होता सुषमा कुलकर्णी यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळी. 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं परभणी केंद्र. श्रोते, आमचा पुढील कार्यक्रम काही क्षणातच, दरम्यान ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
1: गाता चल ओ साथे गुनगुनाता चल, गीत गाता चल ओ साथे गुनगुनाता चल.
2: एखाद्या चित्रपटाचं यश हे कलाकाराप्रमाणे चित्रपटातील संगीतकार गीतकारांवरही अवलंबून असतं. भारतातील महान संगीतकार गीतकारांचा जीवनपट सांगणारा कार्यक्रम गीत झनकार ऐकायला विसरू नका. दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीतं.
1: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
2: आता काय
1: काय म्हणजे झालेला बदल.
2: आता कशात?
1: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळीराजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
2: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झक्कास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
1: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजेची.
2: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
1: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
2: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी.

0: 229 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते 11:35 होत आहेत. गीत झंकार हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. सहभागी आहेत सुषमा कुलकर्णी.
1: श्रोते हो नमस्कार. शब्द सूर आणि संगीत यांचा मिलाफ घेऊन येतो गीतांची बहार. आपला कार्यक्रम गीत झंकार. श्रोते हो गीत झंकार या सरगमी कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव करणं म्हणजे केवळ त्या व्यक्तीचा सन्मान करणं नव्हे तर समाजासाठी आदर्श निर्माण करणं. आपल्या देशात विविध क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात येणारे पद्म पुरस्कार हे अशाच गौरवशाली परंपरेचे प्रतीक आहेत. श्रोते हो विज्ञान कला साहित्य शिक्षण समाजसेवा क्रीडा वैद्यक उद्योग पर्यावरण संवर्धन अशा अनेक क्षेत्रात कार्य करणारे असंख्य कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी 1954 पद्म पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. श्रोते हो पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 पुरस्कारांचा समावेश होतो. श्रोते हो यापैकी पद्मभूषण हा पुरस्कार देशातील 3 क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो. आपल्या क्षेत्रात उच्च दर्जाची विशिष्ट आणि उल्लेखनीय सेवा करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. तुम्ही म्हणाल या पुरस्कारांबद्दल आज मी का बोलतीये. तर श्रोते हो आपल्या कार्यक्रमातून कला क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान देणाऱ्या गीतकार संगीतकार गायक कलाकार यांच्याविषयी आपण नेहमीच माहिती जाणून घेत असतो आणि त्यांच्यावर चित्रित गाणीही ऐकत असतो. तर श्रोते हो या वर्षीचा म्हणजे 2026 पद्मभूषण पुरस्कार कला क्षेत्रासाठी देण्यात आला आहे एका सुप्रसिद्ध गायिकेला. तर श्रोते हो ती गायिका कोण हे तुम्हाला मी सांगणार आहे, पण त्यापूर्वी आपण ऐकूयात हे गीत.

अनेक सुरेल आवाजांनी आपल्या मनावर अधिराज्य गाजवलंय. त्या आवाजांमध्ये एक अत्यंत मधुर, कोमल आणि भावस्पर्शी आवाज म्हणजे अलका याग्निक यांचा. प्रेमगीत असो, विरहगीत असो, भक्तिगीत असो किंवा एखादं चैतन्यपूर्ण नृत्यगीतही असो, प्रत्येक प्रकारच्या गाण्याला आपल्या सुरांनी त्यांनी एक वेगळी अशी उंची प्राप्त करून दिली आहे. श्रोते हो, 2026 सालचा कलाक्षेत्रातील भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मभूषण यावर्षी गायिका अलका याग्निक यांना देण्यात आलेला आहे त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी. आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊयात अलका याग्निक यांच्या जीवनप्रवासाबद्दल आणि त्यांच्या गायकीच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि ऐकूयात त्यांची अजरामर अशी गीतंसुद्धा. श्रोते हो, अलका याग्निक यांच्याविषयी बोलत असताना सुरुवात निश्चितच त्यांच्या बालपणापासून व्हायलाच हवी. अलका याग्निक यांचा जन्म 20 मार्च 1966 साली कोलकाता इथे झालाय. त्यांच्या आई शुभा याग्निक या शास्त्रीय गायिका होत्या आणि ओघानेच अलका याग्निकच्या त्या संगीतातल्या पहिल्या गुरुदेखील होत्या. घरात संगीताचं वातावरण असल्यामुळे अलका याग्निक यांना लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांनी आकाशवाणीवर गायन सुरू केलं. बालकलाकार म्हणून त्यांच्या आवाजाची दखल घेतली गेली कलकत्त्याच्या आकाशवाणी केंद्रावर. अलका याग्निक यांची संगीतातली गोडी पाहून त्यांच्या आई त्यांना वयाच्या 10व्या वर्षी स्वप्ननगरी मुंबईत घेऊन आल्या संगीतामध्ये त्यांची कारकीर्द घडविण्यासाठी. आणि त्या काळामध्ये दिग्दर्शक राज कपूर यांना त्या जाऊन भेटल्या आणि त्यांनी अलका यांचं गाणं त्यांना गाऊन दाखवायला लावलं. राज कपूर अलकाजींच्या गाण्याने प्रभावित झाले आणि ते अलकाजी यांना संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे घेऊन गेले. आणि मग अलका याग्निक यांची गायन क्षेत्रातली कारकीर्द हळूहळू सुरू झाली. 1980 मध्ये प्रदर्शित झालेला पायल की झंकार या चित्रपटातील एका गाण्याने अलकाजी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1981 मध्ये लावारिस या चित्रपटामध्ये त्यांनी गाणं गायलं. या चित्रपटातलं त्यांनी गायलेलं गाणं सुपरहिट ठरलं. पण खऱ्या अर्थाने अलका याग्निक यांच्या कारकिर्दीला टर्निंग पॉईंट मिळाला तो 1988 साली प्रदर्शित झालेल्या तेजाब या चित्रपटातील 1 2 3 या गाण्याने. तेजाब या चित्रपटातील 1 2 3 या गाण्याने अलकाजींना रातोरात सुपरस्टार बनवलं. पण या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी त्या खूप आजारी होत्या. त्यांना भयंकर असा ताप होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्यांना विचारलं, तू अशा अवस्थेमध्ये गाऊ शकशील? अलकाजींनी नकार देण्याऐवजी आव्हान स्वीकारलं. त्यांनी पूर्ण ताकदीनं गाणं गायलं आणि ते गाणं इतकं सुपरहिट ठरलं की त्यासाठी त्या गाण्यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. श्रोते हो, चला तर मग ऐकूयात हे गाणं. या गाण्याने त्यांना अभूतपूर्व यश मिळवून दिलं. श्रोते हो, ऐकूयात आपण हे गाणं.

90च्या दशकामध्ये त्यांची कारकीर्द उत्तरोत्तर बहरत गेली. त्यांनी कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम यांच्यासोबत अनेक सुपरहिट युगलगीतं गायली. त्या काळातील आघाडीच्या सर्व अभिनेत्रींना अर्थात माधुरी दीक्षित, जुही चावला, काजोल यासारख्या आघाडीच्या अभिनेत्रींसाठी त्यांनी आपला आवाज दिला. श्रोते हो, आणखी एक किस्सा. कुछ कुछ होता है हा 1998 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा अलका याग्निक यांच्या आयुष्यातला. या चित्रपटामध्ये तुझे याद न मेरी आई या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. त्यावेळी अलका याग्निक खूप भावूक झाल्या. गाण्याचे बोल आणि संगीतकार जतीन ललित यांची धून इतकी हृदयस्पर्शी होती की गाताना अलका याग्निक खरोखरच रडू लागल्या होत्या. त्यांचा तो रडवेला आणि भावूक आवाज गाण्यात तसाच ठेवण्यात आला, ज्यामुळं ते गाणं ऐकताना आजही श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी येतं. श्रोते हो, 90च्या दशकात अलकाजींचा आवाज माधुरी दीक्षित यांच्यावर सर्वाधिक शोभून दिसायचा. माधुरी दीक्षित यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा त्या पडद्यावर अलकाजींच्या गाण्यावर डान्स करायच्या तेव्हा त्यांना कधीही असं वाटायचं नाही की हे गाणं इतर कोणी गात आहे. अलकाजींच्या आवाजातले चढ उतार आणि माधुरीजींचे हावभाव इतके एकरूप व्हायचे की लोक त्यांना एकमेकांचा पर्याय मानू लागले होते.

हो 1990 ते 2005 हा काळ अलका याग्निक यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात त्यांनी जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांसोबत आणि गायकांसोबत काम केलं. त्यामध्ये कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम आणि अभिजित भट्टाचार्य यांच्यासोबत अनेक गाजलेली युगलगीतं त्यांनी गायली. अलकाजीच्या गाण्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर काही विशेष गुण त्यांच्या गायकीमध्ये दिसून येतात, जसं की शब्दोच्चारातील स्पष्टता, सुरांवरची अचूक पकड, भावनांचं सुंदर सादरीकरण आणि प्रेमगीतांमधील कोमलता, नृत्यगीतांमधला उत्साह, हे सगळं त्या त्यांच्या गाण्यातून व्यक्त करायच्या. त्यांचा आवाज पडद्यावरच्या अभिनेत्रीच्या अभिनयाशी इतका समरस होत असे की जणू ती अभिनेत्रीच गात आहे असं वाटायचं. अलका याग्निक यांनी हजारो गाणी गायली, त्यामध्ये तेजाब या चित्रपटातलं 1-2-3, कयामत से कयामत तक मधलं ए मेरे हमसफर, गजब का है दिन, तसंच फूल और काटे मधलं धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, राजा हिंदुस्तानी मधलं परदेसी परदेसी जाना नहीं, कुछ कुछ होता है मधलं शीर्षक गीत, ताले ह्या चित्रपटातलं ताल से ताल मिला हे गाणं, तसंच हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं चांद छुपा बादल में लगान चित्रपटही प्रत्येकाच्या लक्षात आहे.

त्यामध्ये गायलेलं अलकाजींचं गाणं ओ रे छोरी, तसंच तमाशा या चित्रपटातलं अगर तुम साथ हो, ही सगळी गाणी आजही रसिकांच्या मनामध्ये कायम घर करून आहेत. ती फक्त अलका याग्निक यांच्या मधुर अशा गोड अशा आवाजामुळे.

श्रोते हो, अलका याग्निक यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार, 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सोबतच अनेक राज्यस्तरीय आणि संगीत क्षेत्रातील सन्मानही त्यांच्या नावावर जमा आहेत. 4 दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 25 वेगवेगळ्या भाषांमध्ये 22,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. सध्या अलका याग्निक ह्या गायन क्षेत्रापासून दूर आहेत. त्यामागचं कारणही तसंच आहे. 2024 साली त्यांना संवेदनाशून्य श्रवण शक्ती नावाच्या एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं, ज्यामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आणि त्या गायन क्षेत्रापासून थोड्याशा दुरावल्या आहेत. तरीही चाहत्यांचं त्यांच्या गाण्यावरचं प्रेम कायम आहे. श्रोते हो, तर 90च्या दशकातील जादू आज आपण पुन्हा अनुभवली. श्रोते हो, संगीताच्या या विशाल आकाशात अनेक तारे चमकले, अनेक मावळले देखील, पण काही स्वर असे असतात की ते काळाच्या पलीकडे जाऊन श्रोत्यांच्या मनात कायमचे घर करून राहतात. अलका याग्निक यांचा हा आवाज हा त्यापैकीच एक. त्यांच्या सुरांनी प्रेमाला शब्द दिले, भावनांना स्वर दिले आणि संगीतप्रेमीच्या आयुष्याला एक मधुर साथ दिली. आणि श्रोते हो, अशा या भावूक आवाजाला आज पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. आणि म्हणूनच अलका याग्निक यांच्या आवाजाला त्यांच्या ह्या संगीत कारकिर्दीला उजाळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. आता मात्र श्रोते हो, कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ, पण जाता जाता तुम्ही आनंद घ्या अलका याग्निक यांच्या आवाजातील आणखी एका अजरामर गीताचा. मी मात्र आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपला गीतझंकार या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या गीतझंकार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गीत झंकार हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. सहभागी होत्या सुषमा कुलकर्णी. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हे महिला श्रोत्यांसाठीचं विशेष सदर आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान हे वाद्यसंगीत.

लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. याशिवाय इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यानं.

0: मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार. डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
2: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटरसारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी, याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
0: अच्छा, जसं आपण नेहमीचं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का?
1: हा, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत की आता नेहमीच आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस या प्रॉपर्टी संदर्भात डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीच्या आहेत. सो इथे आपण म्हणतो लिव्हिंग विल, आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जाऊन नोटराईज करणं किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग त्या पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोचत्या करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ॲडवायझर्स असतात, आपले फॅमिली डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस जे असतात ज्यांनी आपल्या विलवर नोट सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
0: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं?
2: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो. कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे, तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ह्या डिग्निटीनेच असलं पाहिजे. म्हणजे माझा जो मान सन्मान

0: हे आत्मसन्मान त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण लोक सुद्धा करू शकतात. कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यात तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याच्या इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
1: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय आहे, एक वकील म्हणून काय सांगाल?
2: आता मृत्यूपत्र ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 85 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्या नंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला

0: असंही म्हणतात लोक. साधारण आपण वयाच्या 50 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्या नंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर जेव्हा आता आपण ह्या पुढे प्रॉपर्टी किती करू माहित नाही, जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवून झाले तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्या बाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आपण आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे सो यू कॅन तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टेकलोय का. तर हा असं अजिबात नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहीत नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही हे असं अजूनही आपल्याला नॉर्मल विलच्या बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे. ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही एक तर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा थोडा थोडा एक कासवाच्या गतीनेच सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आत्ता थोडंसं कुठे मेडिकल फील्डमध्ये तर काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जर अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे, आता तर की माझं 80-82 वय आहे आणि माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झालेत आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही, व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं, त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारी प्रयत्न करा. म्हणजे असे उपचार करू नका की ज्याने माझं ते आयुष्य वाढेल, ज्याने मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मला ते पुढे जगता येणार नसेल तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित. पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
2: बरोबर. हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाहीये. म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे. फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडस आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात व्हेंटिलेटर असतो तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो, पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला ह्या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते, कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे एक व्यक्ती नसतो ठरवत, दोन वैद्यकीय मंडळ वेगवेगळी असतात, एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. ही दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉन्गिव्हिटी वाढतीये परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला गिळता येत नाहीये, मग त्याला गिळता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्याने फिडिंग देत असतो, अशा वेळेला तो व्यक्ती सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्याने ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकातनं नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये, त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन CPR नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो, तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये. म्हणजे मला जर वेदना होत असतील

0: तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हे सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद ह्याच्यात केलेली नाही.
1: म्हणजे ही आत्महत्येची सोय नाहीये.
0: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे. हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही हे आत्महत्येची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका, पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
0: अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे कधी कधी पेशंट्स आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय मला हे थांबवा. तर आम्ही त्यांना सांगतो की ही थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचंय. फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहेत ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटेफुटे फुटतात, तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी असं काही अनुभव आहे का?
2: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला खूप इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही नाही आम्ही सांगतोय ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विल ची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थकेअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थकेअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जे डायरेक्ट सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो म्हणजे तुमचे मूलबाळ, तुमचा नवरा, बायको किंवा अजून पण बहीण भावंड, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केली. माझी ट्रीटमेंट या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो.
1: इतकं आधी केलं
2: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जर कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की हे व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाही. कारण आता अगदी रिअलिस्टिक बोलायचं तर मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल लिव्हिंग विल तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील. फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
0: फाटे फुटण्याच्या मध्ये कसं होऊ शकतं अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला.
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
0: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद जर असेल ना तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयाचं वैद्यकीय मंडळ, सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीचे जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्युट करणं योग्य ठरेल तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का, नेत्रदान, याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
0: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत आणि आता याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागला आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत. असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचं लिव्हिंग विल करतील. आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे. ते पोर्टल सरकारने चालू केलेले आहे, अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं, पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे. काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापल्या लिव्हिंग विल त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतच आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा. आणि लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय, नेत्रदानाचा

0: भरलाय, तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
1: अगदी चालतं, कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे. आणि लिव्हिंग विलचा विषय असा आहे की आत्ता त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे, आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नये. त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान, नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील, पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली, आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय, आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही, अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे, पण होणार. भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल, पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणेच करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असे प्रसंग कधी झाला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय, कारण ही प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
0: अच्छा, भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा, हे परदेशात आहे का?
2: आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं, किंवा इव्हन सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशी म्हणजे परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसिजर आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40 लोक नोंदणीकृत करतात, एवढा तिथे तो अवेअरनेस आहे याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहितीये का, तिथे हे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतोय, त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते, प्रत्येक खरं सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही जी भीती असते, त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये आहे असं रॉंग सर्टिफिकेट कोणी उगूया एखाद्या व्यक्तीच्या
0: बाबतीत. व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात?
1: व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये, स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही, म्हणजे लोळागोळा पडलेला देह असं जे म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होत.
0: अच्छा,
2: भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीज मध्ये हे खूप रुटीन प्रोसिजर आहे. आपल्याकडे याला 23 उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता, पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 जजमेंट नंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही, पण तो राईट टू लिव्ह लाच जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे की जीवन जगावं पण कधी तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणले तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणारा जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो किंवा जीवनाचे इच्छापत्र.
0: बरोबर, महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना?
2: ऑफकोर्स, म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी, आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या, प्रॉपर्टी करत नव्हत्या, त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता, त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम, म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता थोड्या आई वडिलांच्या काळात जे होते ते जॉईंट विल तरी होत आहेत, कारण ऍटलिस्ट फॉर टॅक्सेशन बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे पुरुष आहेत आणि मग टॅक्सेशनमुळे काय होणार तिची मिळकत आहे, म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तुम्ही म्हणलं तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, त्याच्यात जेंडरचा विषय नाही, त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असा समज आणू नये की माझा काय त्याशी संबंध आहे. महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत. एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताचे मी आहे यामध्ये.
0: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
1: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महा UELB पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याची सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन होऊन ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये, पण ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसिबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवणं आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल, आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जाईल आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफमध्ये आलेले आहे, त्यावेळेला त्या रुग्णालयात

0: बऱ्याचसे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत, अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का?
0: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे. त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले आहेत. वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाहीये, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकतात?
0: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही कायद्यामध्ये.
2: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच. म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट देणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती, ती एक मेडिकल नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये राहत होती आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाचे दार झिजवली आणि शेवटी 23 साली ते जे निर्णय झाला. तर असं आहे की ह्या नंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेलं असेल तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. पण जर तुमच्या हयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
0: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाहीये किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे.
2: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
1: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर, चांगली. आणि म्हणूनच ना, आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते, त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र म्हणजे रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-50 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं. कारण कुठला आजार कधी कुणाला होईल हे कुणालाच कल्पना नसते आणि तो आजार झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मानसिकतेत नसणार की आता मला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे माणसांनी आधीच ह्या गोष्टी करून ठेवाव्या की जेणेकरून अशी परिस्थिती जर दुर्दैवाने उद्भवली तर ते त्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाला निर्देश असतील की मला काय करायचंय, कशा प्रकारे ते मला जगवायचं, कसं हे जगण्याचा अधिकार मलाच आहे.
2: इवन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर जसं तुम्ही डोनर्सचं म्हणलात की माझे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशा प्रकारे माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो की बाबा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्मपद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इव्हन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं.
1: बर
2: पूर्ण डिटेल येत
1: आहे. हे एक नवीन आहे कारण अनेक जण असं बोलून ठेवतात, म्हणजे देहदान, त्वचादान, नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात, पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो. हे पण घालता येतं, हे फार महत्वाचं आहे.
2: एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये. पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्यांना जायचं तो गेलेला आहे पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्यांनी जसं सांगितलं तसंच त्याच्याबरोबर करावं.
1: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात. तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
2: देअर इज नो डायरेक्शन्स अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी. माझा ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते पण ती बॉडी कोणाची आहे तर असं. म्हणून तर हे लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करीन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही. म्हणजे आपण जसं म्हणलं की मरणाचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राइझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे, तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा ह्या गोष्टीची मदत घेऊन हे लिव्हिंग विल नोंदणीकृत

0: करायला पाहिजे.
1: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांनाही होणार आहे.
2: निश्चित. पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसेनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं. अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत, तर अशावेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीअलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही,
0: कारण आत्ताच ते मला वाटतं लेट डाऊन झाले,
2: आत्ताच सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला माहिती जाणवत असतं की नाही अरे हा तर म्हणजे उगीच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याच्या त्याला स्वतःलाच त्रास होत असतो.
1: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल, आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील, आणि जेवढा समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगानेही पुढे जाईल.
0: आता विल म्हणले की परत लोक थोडं कन्फ्यूज होऊ शकतात, तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं तर एक विल असतं आपल्या जगण्याचं, अशा पद्धतीने जर लोकांनी घेतलं हे बघितलं, कारण हे अजूनही तुम्ही म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराला टेकलीये का किंवा मराला टेकलोय का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो, पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत याचा केलेला कागद म्हणजे लिव्हिंग विल, आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला मिळकती जाव्यात हे करणारं आपलं नॉर्मल विल.
1: आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतो, एसआयपी करतो, एखादा इन्शुरन्स काढतो, तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी, तसं आपण जगत असताना आपण कसं
2: म्हणजे माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतो तोपर्यंत मला जगायचं आहे. पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे, तर अशावेळी मला आता फक्त ओढत जगवू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग विल.
0: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग विल जे आहे ते तुमचं जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे, एक जीवन असतानाचं विल आणि एक जीवन संपल्यानंतरचं विल.
2: अगदी बरोबर.
0: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल विल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन करावे लागतात, ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीयेत. पण लिव्हिंग विलचा पोर्टल आहे त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर ती सुद्धा कालांतराने येतील. Okay. सरकारी ह्याच्यावरच की तिथे टॅम्पलेट आहेत मग तीच टिक करा तीच भरा की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडनं येईल.
1: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो, जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते, तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल, जगण्यासाठीही असेल, तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी, वाचावं, अभ्यास करावा, इतरांना सांगावं. साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात. मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात, आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघंही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विलवरती आणि ते का महत्वाचं आहे याविषयी चर्चा केली, तुम्ही माहिती सांगितलीत, अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: खूप आम्ही
2: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
0: आणि खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांना कळेल.
1: मैत्रिणींनो, श्रोत्यांनो, आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत

0: आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी कष्ट घेतले पाहिजेत, तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती. राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला. आज चालू आहे 2026. तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक, अचंबा वाटावं असंच आहे. कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही. ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं. इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, याविषयी आपल्याशी संवाद साधतायत इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी.
1: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो. मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं

संकलन संपादन व प्रकाशन त्यांनी केलं. म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती. त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहणक्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेखशास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाड्यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता. प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासनं वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याचवेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते. त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता. तसेच तो अपुऱ्या कागदपत्रांवर आधारित होता. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती. त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेवशास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती. परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडित सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळखात पडली होती. ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्याकाळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी प्रगत साधनं नव्हती. त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली. अडचणी सोसाव्या लागल्या. हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं. मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातले. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्र त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं, विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटानी आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली. 1898 या मालेचा पहिला खंड प्रकाशित झाला. आपल्या हयातीत साधनांचे 22 खंड
त्यांनी प्रसिद्ध केले आणि

साधनांच्या शास्त्रीय संपादनाची दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून सुमारे 5000 पत्र ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्त्व, साधन चिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बकरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन यासारखे अनेक विषय विस्तृतपणे मांडले आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील महिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतनच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्त्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड व्हॉन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्य शोधनाबरोबर सत्यकथनं हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकारांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्त्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल, कागदातील मजकुराची इतर

साधनांवरून पुष्टी होत असेल तर तो कागद विश्वसनीय मानावा असे राजवाडे सांगत. इतिहास लेखनाचे तीन टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अंमळनेर या शहरांमध्येही त्यांनीही आरोग्य मंडळ. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भांडारकर, राजाराम शास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड यांनी भाषेसंबंधी सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनामध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्तीकोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्व त्यांनीच लोकांच्या मनावर बिंबवलं. लोकगीतं हा शब्दही राजवाडे यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक

एक लिपी आहेत, त्यामधील जी सकळा लिपी आहे तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड्यांनी केला आणि त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान अढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट पाडण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे आहे. आज इतिहास राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश, लेखन, व्याकरण ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे ते ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श, लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा, यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात, इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहास विषयासंबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

सोबती या सिनेमातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं होतं, गंगाधर महांबरे यांचं, आणि संगीतकार श्रीनिवास खळे. श्रोते हो, बाहेर प्रचंड पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की मन आपोआप प्रफुल्लित होतं, ते वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणूनच ही छान छान अशी थोडी रोमॅन्टिक पाण्याची पावसाची गाणी. बिनकामाचा नवरा या सिनेमातलं गाणं आहे, आशा भोसले यांनी गायलेलं. शांताराम नांदगावकरांचं हे गाणं आहे, संगीतकार राजेंद्र विनय.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: हमसिका अय्यर यांनी गायलेलं हे गाणं होतं. अजिंठा या सिनेमातलं नांदो महानोरांचं संगीतकार कौशल्य नामदार. गीतबहार कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवेत आणि बहरीनला जाणार आहेत. नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबियो यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत. आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाजमाध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे. कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091909 या क्रमांकावर

वर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं. 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 $40 अब्ज जास्त होती. ती 2025-26 $34 अब्ज इतकी झाली तर चीनसोबतची व्यापारी तूट $112 अब्ज झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी

0: सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्रकिनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. शिवराज्याभिषेक जल्लोषात संपन्न, माथेरानची राणी सुट्टीवर आणि लहानगीनं घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत, या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
4: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिता राजे भोसले आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्णपणे रायगड दुमदुमून गेला. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा हा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी 7 वाजता नगारखान्यात युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण झाले. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. तेथे युवराज संभाजी, छत्रपती महाराज आणि युवराज शहाजी

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेत ऐकूया द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्याकडे गेल्या काही दिवसात अचानकच एका सर्बियन लेखकाचं नाव कानावर यायला लागलंय आणि ते म्हणजे झोरान झिवकोविच. सुरुवातीला त्याच्या अनेक कथा लघु कादंबऱ्या यांची इंग्रजी भाषांतर ई बुक स्वरूपात दिसायला लागली आणि आता तर चक्क मराठीत त्याच्या दोन पुस्तकांची भाषांतर पाहायला मिळतात. त्यातलं एक आहे 2003 सालचं वर्ल्ड फॅन्टसी अवॉर्ड मिळालेलं द लायब्ररी, तर दुसरं आहे फ्योदर मिखायलोविचचे चार मृत्यू आणि एक पुनरुत्थान. ही दोन्ही पुस्तकं मराठीत लोकप्रिय झाल्यामुळे आता झिवकोविचच्या इतर कादंबऱ्याही लवकरच भाषांतरित स्वरूपात मराठी वाचकापर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार झाली आहे. द लायब्ररीचं सोपं सहज भाषांतर केलंय ते प्राध्यापक साहित्य अभ्यासक नितीन रिंडे यांनी. हे भाषांतर अतिशय वाचनीय झालंय. झिवकोविचची पुस्तकं आकाराने फार मोठी नसतात, अगदी कादंबऱ्या असल्या तरी त्याही तशा लहानच असतात आणि असतात त्यामध्ये ही रचना एपिसोडिक असण्याची, कथा स्वरूपात लिहिलेल्या

0: प्रकरणांना एकत्र सांधून कादंबरी स्वरूपात सादर केल्या असल्याची शक्यता असते. या प्रकारच्या आकृतीबंधाला मोझेक नॉवेल असं म्हटलं जातं. मोझेक नॉवेल हा साहित्य प्रकारही अलीकडे मराठीत दिसायला लागलाय. कथामालिका आणि कादंबरी यांच्या सीमारेषेवरची रचना असते. यातलं दर प्रकरण हे सुटं कथारूपी निवेदन असतं, पण सर्व प्रकरण एकत्र पाहिल्यावर लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये मिळून काहीतरी जोड असतो. संपूर्ण पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेला विषय तर एक असतोच, पण त्याबरोबरच दर कथेत घडणाऱ्या घटना वा पात्र यांच्यामध्येही काहीतरी थेट सांधा असू शकतो. हा सांधा काय प्रकारचा आणि किती घट्ट आहे यावर ते पुस्तक कादंबरीच्या बाजूला अधिक झुकतंय की कथामालिकेच्या बाजूला हे स्पष्ट होऊ शकतं. द लायब्ररी हे याच प्रकारचं मोझेक नॉवेल आहे. झिंकोविचच्या कथांमध्ये अद्भुताला जागा असते. वरवर पाहता त्यातलं वातावरण, कथेतला तपशील हा आपल्या परिचित जगापेक्षा वेगळा नसतो, त्यामुळे कथा वाचायला लागताना ती आपल्याच आसपास घडत असल्याचा आभास तयार होतो. पण पुढे एखादा घटक असा येतो ज्याने कथेचं वास्तव बदलून जातं. उदाहरणार्थ इथे एका कथेतल्या नायकाला एक आभासी ग्रंथालय सापडतं, ज्यात लेखकाने आजवर लिहिलंय ते सगळं काही असतं, वर या पुढल्या आयुष्यात तो जे काही लिहू शकेल तेही तिथे पाहायला मिळतं. किंवा दुसऱ्या एका कथेत लेखकाच्या घरी जाणारा एक जिना असतो, ज्या जिन्यावरून वर चढताना पायऱ्यांची जी संख्या असते त्यापेक्षा उतरताना ती तेवढीच राहत नाही, उतरताना पायऱ्या कमी भरतात. अशा लहान मोठ्या घटकांमधून या कथांमधली चमत्कृती सुरू होते आणि आपला एका वेगळ्या दुनियेत प्रवेश होतो. द लायब्ररी मोझेक नॉवेल मानलं तरी त्याचा प्रकार मला कथामालिकेच्या अधिक जवळ जाणारा वाटतो, कारण या कथांमधून सलग जाणारा धागा हा प्रामुख्याने संकल्पनेच्या पातळीवरचा आहे. या सगळ्या कथा चित्रविचित्र वाचनालयांबद्दलच्या आहेत. त्या एकत्र जोडल्या जातात त्या शेवटच्या प्रकरणात आणि त्यातून लेखकाच्या मनात जे चाललंय त्यावर एक नवा प्रकाश पडतो. हे पुस्तक लहानसं आहे, पण कल्पनारम्यतेच्या दृष्टीने त्यातला फेरफटका फार मजेदार आहे. ते कधी गंभीर आहे तर कधी गमतीदार. शिवाय तुम्ही जर वाचनालयांचे सभासद असाल वा अगदी नियमित वाचक असाल, पुस्तकप्रेमी असाल, तर आपसुकच हा विषय तुमच्या जवळचा आहे. साहित्यात एक वर्गवारी असते बुक्स ऑन बुक्स नावाची. ही पुस्तकांबद्दलची पुस्तकं बहुतेक वेळा नॉन फिक्शन पद्धतीची असतात. वाचनानुभव, रसास्वाद, समीक्षा अशी काही काही. द लायब्ररीला मात्र ते फिक्शन असूनही आपण बुक्स ऑन बुक्स या वर्गात अगदी सहज धरू शकतो.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज आपण ऐकत होतो द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. यावर्षी एल निनो स्थिती असल्याने नैऋत्य मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वच एल निनो वर्ष ही दुष्काळी असतातच असं नाही, परंतु पावसाची अनिश्चितता आणि खंड वाढण्याची शक्यता असते. भारतीय शेती मान्सूनवर विसंबून असल्याने असमान पर्जन्यवृष्टी, पावसातील खंड, कमी कालावधीत जास्त पाऊस अशा स्थितीचा खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य पीक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड, योग्य पीक पद्धत, योग्य आंतरपीक पद्धत, जलमृद संधारण उपाय, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब, तण व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी बाबींचं काटेकोर नियोजन करायला हवं. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीत खरीप हंगामातील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न अधिक शाश्वत बनवण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. कमी पाऊसमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारी पिकं जसं मूग, उडीद ही जास्त फायदेशीर ठरतात. अधिक पाऊसमानाच्या परिस्थितीत जमिनीवर पसरून वाढणारी कमी उंचीची आंतरपिकं घेतल्यास जमिनीची धूप कमी होते, तसंच आंतरपिकाच्या पसरलेल्या मुळांमुळे पाण्याचा निचरा लवकर होऊन जमीन लवकर वापसा स्थितीत येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपिकात करावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीवर अनुकूल परिणाम

0: पीक आणि आंतरपीक यांची निवड करताना त्यांची मुळे ही जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वाढणारी किंवा पसरणारी असावीत. जसं कपाशीचं सोट मूळ मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेते, तर आंतरपीक मूग किंवा उडीद यांची तंतुमय मुळे जमिनीच्या वरच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात. मुख्य पीक आणि आंतरपीक हे एकमेकांसोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक असावं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकं घेता येतील, तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, खरीप ज्वारी ही पिकं निवडता येतील. हलकी जमीन असेल तर बाजरी, कुळीथ, तीळ, कारळ, एरंडी या पिकांची निवड करावी. अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी अधिक तूर, बाजरी अधिक तूर, कापूस अधिक उडीद किंवा कापूस अधिक मूग, कापूस अधिक सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर, मका अधिक सोयाबीन, मका अधिक मूग अशा पिकांची निवड करावी.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीने त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPVचे किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात, ज्या प्रकारचे व्हॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्व्हिक्स पासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPVची लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी HPV

वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या एचपीव्ही लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एचपीव्ही लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. एचपीव्ही मध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की एचपीव्ही मध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे, तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षांनंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी, पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.

0: या तीन गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे, त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी

आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज वैशाली फणसळकर यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग विलंबित आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मीनल नांदेडकर यांनी केलेली आहे. ऐकूया वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मीनल नांदेडकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निन्योसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत

0: ते 7.43 रुपये इतकं खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोऱ्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा वाघ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे APMC बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे, त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल

0: यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यांवरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कोमल साने यांनी गायलेला राग गावती. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे उन्मेष बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे लीलाधर चक्रदेव यांनी. तर ऐकूया कोमल साने यांनी गायलेला राग गावती.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कोमल साने यांनी गायलेला राग गावती ऐकलात. यांना तबला साथ दिली होती उन्मेष बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती लीलाधर चक्रदेव यांनी. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात ग्वालेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार.

युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 24 जून प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन, आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. वंदे मातरम हे दोन शब्द कानावर पडतात आणि नकळत अंगावर शहारे येतात. मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि स्वरांच्या त्या दिव्य प्रवाहातून जणू भारत मातेचं दर्शन घडतं. या गीताला आपल्या स्वरांनी अमरत्व बहाल करणारा एक गंधर्व होता, ज्याचा आवाज केवळ संगीत नव्हता तर तो एक अनुभव होता, एक साधना होती, एक राष्ट्रभावना होती. आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत त्या अद्वितीय गायकाला ज्यांच्या स्वरांनी वंदे मातरम या गीताला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिलं. अशा स्वरसम्राटाच्या जीवनाचा आणि संगीत साधनेचा मागोवा घेणारा हा विशेष कार्यक्रम. पंडित ओंकारनाथ ठाकूर, जे दिसायला आणि वावरायला राजेशाही रेशमी वस्त्रे परिधान केलेले आणि खांद्यापर्यंत लांब पांढऱ्या केसांची सिंहासारखी केशभूषा असलेले असत, त्यांच्यासोबत 4 तानपुरा, 2 गायक आणि अनेकदा 2 वाद्यवृंद असत. हे हिंदुस्थानी संगीतातील गेल्या शतकातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे. रंगमंचावर ओंकारनाथ म्हणजे जणू जिवंत नाट्यच होते, पण ते केवळ एक संगीतकार नव्हते, एक शिक्षक, प्रशासक, सिद्धांतकार, राजकीय कार्यकर्ते आणि संस्था निर्माते म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता यांचा दुर्मिळ संगम लाभला होता. 1930 पासून सुरू होऊन जवळपास 3 दशके हिंदुस्थानी संगीतात त्यांचे एक अढळ स्थान होते. उस्ताद फयाज खान आणि केसरबाई केरकर यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्धकांसोबत मंच सामायिक करून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि उस्ताद बडी गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या पुढच्या पिढीतील गायकांनी मोठा चाहता वर्ग मिळून अफाट प्रतिष्ठा निर्माण केली असताना त्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले. ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीतकार यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले असूनही ओंकारनाथ परंपरेपासून मोठ्या प्रमाणात विचलित झाले आणि एक धाडसी नवप्रवर्तक बनले. ज्या काळात खयाल अजूनही ध्रुपद परंपरेच्या औपचारिक अलिप्ततेच्या बंधनात अडकलेला होता, त्या काळात ओंकारनाथांनी एक भावनिक आणि अगदी नाट्यमय सादरीकरण शैली स्वीकारण्याचे धाडस दाखवले. त्यांनी खयाल सादरीकरणात टप्पा आणि ठुमरीचे घटक मुक्तपणे समाविष्ट केले. कधीकधी या शैलींमधील सीमा पुसून टाकल्या, ज्या काळात व्याकरणकार संगीताच्या ज्ञानाच्या मांडीवर वर्चस्व गाजवत होते, त्या काळात त्यांनी गूढ पैलूंवर भर दिला आणि रागांच्या उपचारात्मक शक्तींवरही प्रयोग केले. 1970 कुमार गंधर्व आणि जसराज यांच्या उदयानंतर खयाल गायनात उदयास आलेल्या प्रणयवादी चळवळीचे ओंकारनाथ यांना अनेकदा अग्रदूत मानले जाते. एक कलात्मक विचार प्रणाली म्हणून प्रणयवाद म्हणजे संगीताच्या संरचनात्मक पैलूंबाबत सापेक्ष उदासीनतेसह भावनिकदृष्ट्या भारलेल्या व्यक्तिमत्वाला दिलेली प्राधान्य होय. ओंकारनाथांनी त्यांच्या संगीतमय व्यक्तिमत्वात अभिजातवादाचा भरपूर प्रभाव दर्शवला, परंतु खयालच्या माध्यमातून भावनिक मूल्यांच्या स्पष्ट संप्रेषणावर भर देऊन त्यांनी नंतरच्या प्रणयवाद्यांसाठी मार्ग मोकळा केला. पंडित ओंकारनाथ यांचा जन्म 24 जून 1897 रोजी गुजरातच्या खंभात जिल्ह्यातील जहाज येथे झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही पेशवा शासकांच्या सेवेत सैनिक होते. एका संताच्या प्रभावामुळे ओंकारनाथांचे वडील गौरीशंकर यांनी सांसारिक गोष्टींमधील सर्व रस गमावला. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करून ते एकांतवासी झाले आणि त्यांनी आपले जीवन प्रणव साधनेला समर्पित केले, म्हणजेच आद्य नाद असलेल्या ओमच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी. याच आध्यात्मिक साधनेमुळे त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाचे नाव ओंकार ठेवले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून ओंकारनाथांनी घरकामगार, स्वयंपाक्याच्या मदतीनीस कापड गिरणीत मजूर आणि स्थानिक नाट्यप्रयोगांमध्ये अधूनमधून गायक अभिनेता म्हणून काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यास सुरुवात केली. ओंकारनाथ किशोरवयात असताना त्यांचा भरूच येथील एक दानशूर व्यक्ती सेठ शहापूरजी डुंगाजी यांच्याशी संपर्क झाला. त्या श्रीमंत व्यापाऱ्याने त्याची संगीतातील प्रतिभा आणि आवड ओळखली आणि त्यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यालयात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले. 1910 ते 1916 या काळात ओंकारनाथांनी ग्वाल्हेर घराण्याची गायनकला आणि पखवाज शिकले, प्रमाणभूत संगीत शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला

0: आणि आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली. जेव्हा त्यांच्या गुरूंनी लाहोरमध्ये आपल्या संगीत शाळेची शाखा उघडण्यास निर्णय घेतला तेव्हा विशीच्या सुरुवातीच्या वयातच ओंकारनाथांना तिथे प्राचार्य म्हणून पाठवण्यात आले. लाहोरच्या शाळेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून अथकपणे काम करत असतानाच त्यांनी एक व्यावसायिक संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लाहोरमध्ये 3 वर्ष घालवल्यानंतर ते संगीत शाळा सुरू करण्यासाठी आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्यासाठी भरूचला परतले. त्यांची संगीत शाळानंतर 1934 मध्ये मुंबईला आणि त्यानंतर 1942 मध्ये सुरतला हलवण्यात आली. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते. पण त्याच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी एक जैन धार्मिक संस्थेत काम केले होते जिथे भिक्षूंनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. पुढे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू आणि नेपाळी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. स्वतःलाच आपला एकमेव गुरु मानून ओंकारनाथ हे 20व्या शतकातील संगीतकारांमध्ये सर्वात प्रभावी वक्ते आणि सर्वात सखोल सिद्धांतकार म्हणून घडले. 1918 मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या दरबारात आणि जालंधर येथील हरबल्लभ संगीत संमेलनात सादर केलेल्या प्रभावी संगीत मैफिलींमुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. काही वर्षांनंतर त्यांनी नेपाळला भेट दिली आणि राजाची प्रशंसा मिळवली. पण राजा ओंकारनाथांना आपला आश्रय स्वीकारण्यास पटवू शकला नाही. 1930 पर्यंत ओंकारनाथांची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली होती आणि ते भारतातील प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले होते. 1931 मध्ये त्यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथील आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत आमंत्रित करण्यात आले. तेथून त्यांनी जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्वित्झर्लंड प्रवास केला जिथे त्यांनी कार्यक्रम आणि व्याख्यान प्रात्यक्षिके सादर करून युरोपियन श्रोत्यांना हिंदुस्थानी संगीताच्या सौंदर्याची ओळख करून दिली. हा तोळ काळ होता जेव्हा पाश्चात्य जग भारताला केवळ गांधी, टागोर आणि उदयशंकर यांची भूमी म्हणून ओळखत होता. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अज्ञात गोष्ट होती. ज्येष्ठ डागर बंधू पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना ऐकण्याच्या 3 दशकांपूर्वीच ओंकारनाथांनी पाश्चात्य विद्वान आणि श्रोत्यांमध्ये हिंदुस्थानी संगीताविषयी गंभीर रुची निर्माण केली होती. एक संगीतकार म्हणून कीर्ती मिळवतानाच पंडित ओंकारनाथ स्वातंत्र्य लढ्यातही सक्रियपणे सहभागी झाले होते. ते भरूच काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि गुजरात प्रांतीय काँग्रेस समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 14-15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री जेव्हा भारताने आपले नियतीचे मिलन साधले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले जिथून त्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्यात आले. पुढील काळात त्यांच्या मागणीनुसार त्यांची वंदे मातरम ही रचना त्यांच्या सार्वजनिक संगीत मैफिलींचा जवळजवळ एक कायमस्वरूपी भाग बनली. जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करत होते तेव्हा त्यांनी संगीत विभाग स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पंडित ओंकारनाथ यांना आमंत्रित केले. मालवीयांच्या हयातीत हे शक्य झाले नाही परंतु 1950 मध्ये ते घडले आणि ओंकारनाथ संगीत विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून बनारसला स्थायिक झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत तेथेच कार्यरत राहिले. BHU मध्ये त्यांनी एक उत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी अनेक उत्कृष्ट संगीतकार आणि विद्वानांना प्रशिक्षित केले. त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा ज्यांना त्यांनी एक प्रख्यात संगीत शास्त्रज्ञ म्हणून घडवले आणि डॉक्टर N. Rajam ज्यांना त्यांनी एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून तयार केले यांचा समावेश होता. BHU मधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 प्रमुख संगीतशास्त्रीय ग्रंथांच्या कामाला गती दिली. 1956 मध्ये प्रकाशित झालेला प्रणव भारती हा संगीताच्या सैद्धांतिक पैलूवरील स्वर, राग आणि रस एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. 1938 ते 1962 दरम्यान प्रकाशित झालेली संगीतांजली ही राग व्याकरण आणि सौंदर्यशास्त्र यांसह संगीत सादरीकरणाच्या व्यावहारिक पैलूंवरील एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. 1938 ते 1961 या काळात पंडित ओंकारनाथ यांनी HMV कंपनीसाठी 78 RPM, 45 RPM आणि लॉंग प्लेईंग फॉर्मॅटमध्ये 21 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित केले. यापैकी बहुतेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांना सारंगीवर सारंगी वादक पंडित रामनारायण यांनी साथ दिली होती. पंडित ओंकारनाथ यांचे अनेक रेडिओ कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतर ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहालयाने प्रकाशित केले.
1: आपका तो सारा जीवन

0: इस विद्या की ओर, इस शास्त्र की ओर आपका झुकाव कब और कैसे भूला, संक्षेप में बताएं।
1: मैं कुछ बचपन से ही संगीत के प्रति आकृष्ट था।
0: ये
1: मेरे स्कूल लाइफ में भी नई नई कविताएं जो पाठ्य पुस्तकों में आती थी उनका ट्यूनिंग करना और शिक्षकों को देने का कार्य भी मुझसे ही हमारे जो हेडमास्टर थे वो किया करवाया करते थे।
0: बचपन ही में
1: जब मैं थर्ड या फोर्थ चलना पड़ता था तब भी यही हालत थी। कोई गायक कोई गायिका कहीं से मंच में आ जाए मैं भागा हुआ जाता था और कष्ट सहन करके भी मैं सुनने का यत्न करता था। सीखने का यत्न बहुत किया, सीखने की तमन्ना बहुत रही, लेकिन उस जमाने के संगीत शिक्षक संगीत गायक किसी को सिखाते नहीं थे। बड़ा कष्ट का सामना करना पड़ता था। एक बार एक भैंस से करीब पांच छह माइल दूर गुलांदे नाम के एक छोटे से ग्राम में एक साधु गायक आया। पास में पैसे नहीं थे, घर वालों से मांग नहीं सकता था। नर्मदा नदी तैर करके पार करके गीले कपड़े से उनके पास गया, प्रार्थना की, किंतु उन्होंने इनकार किया कि बेटा हम किसी को सिखाते नहीं है, सुनो और गा सको तो गाओ। क्या कहें, उनके पीछे पीछे न जाने कहां कहां मैं घूमा। वैसे ही जितने और कलाकार आते थे मैं उनके पीछे हो लेता था और जितना कुछ संप्राप्त होता था प्राप्त कर लेता था। सो बच्चे ही से मेरी ये लगन रही, यहां तक कि मुझे एक बार एक पारसी सदगृहस्थ जो अभी नाम दिखाई उसके ओल्ड हैं, जीवित हैं, शाहपुर जी रिंचे जी गंगा जी मेरे गुरु के समीप में वे मुझे ले गए। यह तो यज्ञ तो हो चुका था, किंतु वास्तव में संगीत के प्रति जो हमारा चाव था उसका उपनयन संस्कार के लिए उसी दिन हुआ जिस दिन मुझे व्यापार से सम्मान सर्वहस्त्र मेरे गुरु के सम्मित मुझे ले गए।
2: त्यांच्या ध्वनी मुद्रणांमधील सांगीतिक भांडारात खयाल, भजने आणि देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे। परिणामी लोकांच्या मनात ओंकारनाथ हे त्यांच्या दोन मीरा भजनांमुळे आणि राष्ट्रगीत वंदे मातरमच्या सादरीकरणामुळे सर्वाधिक ओळखले जातात। बीएचयूमध्ये असताना ओंकारनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला, ते त्यातून बरे झाले आणि त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले। 1965 त्यांना पक्षाघाताचा झटका आला, ज्यामुळे 1967 त्यांचे निधन झाले। ओंकारनाथ हे काही प्रमाणात ग्वाल्हेरमध्येच प्रशिक्षित झालेले आणि एक बंडखोर ओलिया रहमत खान यांच्या शोकाकुल आणि मधुर शैलीने प्रभावित होते, परंतु ग्वाल्हेरच्या परंपरेपासून त्यांचे स्वतःचे विचलन अधिक मूलगामी होते। त्यामुळे समीक्षकांच्या मते ग्वाल्हेरच्या गायन परंपरेत घट्टमुळे रुजलेली असली तरी ओंकारनाथ हे एक मौलिक संगीतकार मानले जातात। नंतरच्या रोमॅन्टिक गायकांप्रमाणे पंडित ओंकारनाथांच्या गायन संचयात केवळ खयाल आणि भजनांचाच समावेश होता। त्यांच्या काळात ग्वाल्हेरच्या गायन संचयात तराना, टप्पा किंवा ठुमरी यांचा समावेश असूनही त्यांनी ते कधीही सार्वजनिकरित्या गायले नाहीत। त्यांच्या खयाल गायन संचयात मालकंस, देसी, शुद्ध कल्याण आणि कोमल ऋषभ, आसावरी यांसारख्या प्रचलित रागांचा लक्षणीय समावेश होता, तर देवगिरी बिलावल, सुघराई आणि शुद्ध नट यांसारख्या अपरिचित रागांचे प्रमाण माफक होते। त्यांनी काही कर्नाटकी रागांना इतक्या सहजतेने स्वीकारले की त्यांच्यातील कर्नाटकी मूळचे सर्व अंश जवळजवळ नाहीसे झाले। त्यांनी त्या रागांची निवड आणि त्यांच्या भावनिक आशयासाठी केली आणि ते आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले। एक संगीतकार म्हणून ओंकारनाथांच्या व्यक्तिमत्वाला स्पष्टपणे तीन पैलू आहेत। पहिली गोष्ट म्हणजे संगीताच्या गूढ पैलूंबद्दलची त्यांची आवड, जी त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळाली होती। त्यांच्या वडिलांनी ओम या आद्य ध्वनीचे रहस्य उलगडण्यासाठी जगाचा त्याग केला होता। दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमध्ये खोलवर रुजलेला त्यांचा विद्वत्तापूर्ण पैलू, ज्यातील ज्ञानाला त्यांनी सादरीकरणात उतरवण्याचा प्रयत्न केला। तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाट्यमय किंबहुना रंगमंचीय पैलू, ज्याद्वारे ते आपल्या श्रोत्यांवर प्रभाव पाडण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करत होते। हे सर्व पैलू एकाच व्यक्तीमध्ये किती सहजपणे नांदत होते हा एक मताचा विषय आहे। तथापि या संयोगाने त्यांना एक रंगतदार आणि काही प्रमाणात वास्तवग्रस्त संगीतकार बनवले। पंडित ओंकारनाथ यांनी आवाजाची तीव्रता, आवाजाची व्याप्ती

लवचिकता या बाबतीत एक भव्य आवाज विकसित केला होता. त्यांच्या निर्दोष तंत्रामुळे ते संगीताच्या मूल्याशी कोणतीही तडजोड न करता अडीच सप्तके गाठू शकत होते. आपल्या सादरीकरणातील भावनिक तीव्रता वाढवण्यासाठी त्यांनी आवाजाची तीव्रता आणि नादगुण यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. प्रत्येक रागाच्या भावनिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांची ठाम मते होती. या धारणांनुसार त्यांनी प्रणव रंग या टोपण नावाने विविध रागांमध्ये मोठ्या संख्येने बंदिशी रचल्या. त्या त्यांच्या संगीतांजली या 6 खंडांच्या ग्रंथात प्रकाशित केल्या आणि मैफिलींमध्ये नियमितपणे सादर केल्या. त्यांनी प्रत्येक रागाच्या सादरीकरणाचे सर्व पैलू प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमधून घेतलेल्या आपल्या धारणेनुसार घडवले. या दृष्टिकोनामुळे कधी कधी अपारंपरिक रचना किंवा सध्याच्या समजल्या जाणाऱ्या रागांचे वरवर पाहता उदारमतवादी अर्थ लावले जाऊ शकत होते, परंतु बहुतेक वेळा ते एक प्रभावी संगीत होते. रागांच्या स्वरात्मक आणि भावनिक व्यक्तिमत्वातील त्यांचे अन्वेषण त्यांच्या गैरसंगीतीय उपयोगांवरील त्यांच्या प्रयोगांमधून प्रेरित होते. उदाहरणार्थ संगीतांजली, यामध्ये ते वर्णन करतात की सूर्यास्ताच्या वेळी एका आठवड्यासाठी सतत पुर्या रागाच्या खालच्या सप्तकातील विलंबित आलाप गाऊन त्यांनी एका मुलाच्या निद्रानाश कसा बरा केला. जरी ओंकारनाथांनी अशा यशांना वैज्ञानिक वैधतेचा दावा केला नसला तरी असे दावे केल्याबद्दल त्यांची विनाकारण निंदा करण्यात आली. या प्रयोगांच्या वैज्ञानिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु यात शंका नाही की त्यांच्याद्वारे ओंकारनाथांनी रागांच्या रहस्यांविषयीची आपली स्वतःची अंतर्दृष्टी समृद्ध केली.

ओंकारनाथांमध्ये त्यांच्या खयालांतील काव्याचे विविध प्रकारे आणि विविध परिणाम साधण्यासाठी उपयोग करण्याची एक दुर्मिळ क्षमता होती. बंदिश सादर करताना ते त्यातील काव्यात्मक घटकाला साहित्याप्रमाणे अत्यंत आदराने वागवत असत. मात्र लयबद्ध खेळात ते शब्दांची मोडतोड करू शकत, त्यांना प्रभावीपणे अर्थहीन व्यंजनांचे समूह म्हणून वापरत आणि भावपूर्ण अभिव्यक्ती म्हणून ते त्यांचा वापर अक्षरशः संभाषणात्मक पद्धतीने करू शकत. निवडक शब्दसमूहांचा उच्चार करण्याच्या त्यांच्या विविध पद्धती स्वरांच्या विविध रूपांसह जवळजवळ ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरीसारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांचे ताण हे सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते, जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्टांच्या तोडीचे होते. रेकॉर्डिंग कंपन्यांनी त्यांना योग्य ते महत्व दिले, पण त्यांची बहुतेक प्रकाशित रेकॉर्डिंग्स LP फॉर्मॅटच्या आगमनापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या मैफिलींच्या रेकॉर्डिंग्सपैकी बऱ्याचशा त्यांच्या मृत्यूनंतर ऑडिओ कॅसेट आणि CD प्रकाशित झाल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओ आर्काइव्समधील अप्रकाशित रेकॉर्डिंग्स वगळता त्यांचा संपूर्ण रेकॉर्डिंगचा वारसा आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. पंडित ओंकारनाथ यांना 1955 भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. ठाकूर यांनी 1954 युरोपमध्ये कार्यक्रम सादर केले आणि 1963 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. ते अशा काही मोजक्या संगीतकारांपैकी एक होते ज्यांच्या स्मरणार्थ सरकारने टपाल तिकीटही जारी केले होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्व भारती विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक म्हणजे संगीत मार्तंड ही उपाधी, जी संगीत क्षेत्रात त्यांच्या नावापुढे सर्वाधिक वापरली जात असे. मित्रांनो, कल्पना करा, देश स्वातंत्र्य झाला नव्हता. आशा आणि अस्वस्थता यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी उभी होती आणि अशा वेळी कोणीतरी वंदे मातरम गातं. फरक इतकाच असतो की बहुतेक जण ते गाणं गातात, पण काही जण त्या गाण्याला इतिहास बनवतात. पंडित ओंकारनाथ ठाकूर

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात, रूफटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. कॉर्पोरेट कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश. आणि राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून, केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात दिली. तसंच राज्यात सध्या कुठेही भारनियमन होत नाही, सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते, या वर्ष अखेरपर्यंत उरलेल्या 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज मिळेल असं त्यांनी सभागृहाला सांगितलं. विजेची वाढती मागणी पाहता 2031-32 पर्यंत 78,000 मेगावॅट क्षमतेचं लक्ष

0: सरकारनं ठेवलं आहे. PM सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आज आपण 32,000 मेगावॅटची मागणी पूर्ण केली आहे, पण ज्या पद्धतीनं डिमांड वाढते आपण फोरकास्ट करून आता व्यवस्था अशी केली आहे की 2031-32 पर्यंत आपल्याकडे 78,000 मेगावॅट क्षमता उपलब्ध असेल. रूफटॉप सोलर PM सूर्यघरमध्ये मागच्या महिन्यापर्यंत गुजरात एक नंबरवर होता, आता महाराष्ट्र एक नंबरवर गेलाय.

0: 32 पर्यंत आपल्याकडे 78,000 मेगावॅट क्षमता उपलब्ध असेल. रूफटॉप सोलर पीएम सूर्यगर मध्ये मागच्या महिन्यापर्यंत गुजरात एक नंबरवर होता, आता महाराष्ट्र एक नंबरवर गेलाय. आता सर्वात जास्त त्याच्यातलीही वीज निर्मिती आपण केलेली आहे.
1: दरम्यान सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 0.13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019 ते 2021 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. नाशिकमधील TCS कंपनीप्रमाणे राज्यात इतर कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसंच सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केली. चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, तर मनीषा कायंदे यांनी शासकीय ITI सोलापूर आणि तळेगाव दाभाडे इथल्या स्पॅनिश कंपनीतही असे प्रकार घडल्याचा मुद्दा उपस्थित केला. सोलापूर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, तसंच तळेगाव दाभाडे प्रकरणी 15 दिवस चौकशी करून कंपनी दोषी असेल तर कारवाई करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत नो युअर डॉक्टर ही QR कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती तात्काळ मिळू शकते, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधिमंडळात दिली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत उपजिल्हा रुग्णालय तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती करण्यात आली आहे. राज्य सरकारनं आज त्यास मंजुरी दिल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली. मानवत इथं 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन ते 50 खाटांचं झालं आहे. तर उखळी, केसरजवळा, लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह पेठशिवनी आणि असोला या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 15 पदनिर्मिती करण्यात आली आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी दिले. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी BLA आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जाचं वितरण आणि संकलन करणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द कराव्या या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात हरित कुंभ, हरित मॉन्सून हा उपक्रम 28 जून ते 25 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत 1 लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तयारीसाठी आज बैठक घेण्यात आली. या अभियानाअंतर्गत

वृक्ष लागवडीस येत्या 28 जूनपासून प्रारंभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी इथं 14 जून रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आज आयुक्त अमोल येडगे यांनी आढावा घेतला. यात पावसाळी नियंत्रण कक्षातील उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था आणि नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात आयुक्तांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सकल भागावर सातत्यानं लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी 26 तारखेला विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजर्षी शाहू अध्यासन केंद्र कोल्हापूर इथले ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राचार्य JK पवार यांचं राजर्षी शाहू महाराजांची अर्थनीती या विषयावर व्याख्यान होणार आहे. हवामान. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कालपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात आज सकाळी पाऊस झाला. गेल्या 24 तासात पैठण तालुक्यातील अडूळ इथं सर्वाधिक 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर लातूर, धाराशिव जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 3 दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात. रूपटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. कॉर्पोरेट कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश. आणि राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस. मराठवाड्यात पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात मी तुषार वैती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात आज आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या 100 वर्षांचा शतक महोत्सवाचा प्रवास जाणून घेणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्रात असे अनेक क्लब आहेत ज्यांनी राज्याला तसंच देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. हा क्लब शतकी वाटचाल करत आहे. या क्लबविषयी तसंच त्यांच्या 100 वर्षांच्या वाटचालीविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. ते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचे सेक्रेटरी भास्कर अय्यर सर यांच्याशी आणि कार्यकारिणी सदस्य नागेश ठाकूर यांच्याशी. नागेश ठाकूर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की वैभवशाली परंपरा लाभलेल्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतकी वाटचालीविषयी तुम्ही काय सांगाल? क्लबचा इतिहासाविषयी जरा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.

0: न्यूवेन स्पोर्टिंग क्लब हा बेसिकली माटुंग्याच्या नप्पू रोड या इथे स्थानापन्न झालेला आहे. या मैदानाला नाव पडलेलं आहे वीर रमेश दडकर मैदान. 1927 साली म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा काही लोक एकत्र आले आणि त्या खेळाचं एक मैदान तिकडे होतं की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये खेळाचं मैदान म्हणून जे समजलं जात होतं त्या मैदानाची परिस्थिती तशी वाईटच होती. पण आमच्याकडच्या काही लोकांनी असा विचार केला की आपण इथे क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ आपण चालू करूया आणि दादर माटुंग्या या विभागामधले जे काही क्रिकेट इंथुजियास्ट आपण म्हणू की ज्यांना क्रिकेटची आवड होती त्या लोकांनी एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लीड ज्यांनी घेतला ज्याचा सर्वात महत्त्वाचा आहे ते डॉक्टर म्हात्रे म्हणून होते जे हिंदू कॉलनी या एरियामध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे बाकीचे मित्र त्या सर्वांना एकत्र करून की ज्यांना क्रिकेटबद्दल खेळावं असं वाटत होतं त्या सर्वांना एकत्र करून माटुंग्याच्या रुईया कॉलेजच्या समोरचं जे दडकर मैदान आहे त्या दडकर मैदानावरती क्रिकेटचं एक मैदान चालू केलं. आज ते मैदान चालू करताना तिकडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान बनवण्याच्यापासून ही वाटचाल सुरुवात झाली आणि मग ते सर्व मित्र लोक एकत्र आले आणि 27 साली जी लोकं आली त्याच्यामध्ये जे भाग घेतला त्याच्यामध्ये एक दांडेकर होते, एकनाथ ठाकूर होते, केणी ब्रदर्स होते, असे बरेच लोक एकत्र आले आणि ज्यांनी हा विचार केला की आपण इथे काहीतरी एक क्लब चालू करूया. आणि मग त्याला नाव काय द्यायचं, मग त्यावेळेला ते नाव द्यायचं काय, तर न्यू हिंदू असं नाव दिलं गेलं. 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला न्यू हिंदू हा पॉलिटिकली राजकीयच त्याला स्वरूप येईल ह्याच्यासाठी मग त्या लोकांनी नाव बदलून त्याला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे नाव दिलं. आणि अशा पद्धतीने न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 1947 सालानंतर जो सुरुवात झालं. पण त्याच्या अगोदर हीच माणसं आपापसामध्ये निरनिराळे ज्यांचे संघ होते छोटे मोठे दादरमध्ये त्या संघांशी मॅचेस खेळत असायचे आणि तिथे ते प्रॅक्टिस सकाळी करायचे आणि जिथे जी लोकं होती ती आपल्या मिलमध्ये जाणारी लोकं होती मग त्यांना जसा वेळ मिळायचा सकाळी संध्याकाळी तसं येऊन ते तिथे खेळायचे आणि आपला आनंद साजरा करायचा.
1: सर, क्लब स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?
0: क्लब स्थापन करण्यामध्ये उद्देश हाच होता की क्रिकेट हा जो ब्रिटिशांनी सुरुवात केली होती आणि हे जी मंडळी होती यांना क्रिकेट खेळण्यासाठी बाकी कुठेही काही नव्हतं तर क्रिकेट खेळायचं आहे आपल्याला. काही वेळेला तो रबर बॉलनी खेळला जायचा, काही वेळेला तो टेनिस बॉलनी खेळायला जायचा. पण मग आमचे डॉक्टर म्हात्रे जे होते त्यांना वाटायला लागलं की आपण टेनिस बॉल्स रबर बॉल खेळण्यापेक्षा आपण हे सीझन बॉलनी खेळायला सुरुवात करूया आणि म्हणून मग त्यांनी क्रिकेट हाच उद्देश पुढे ठेवून न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी क्रिकेट खेळायच्यासाठी केले. आज न्यू इनच्याकडे फक्त आम्ही क्रिकेटवरतीच भार दिलेला आहे आणि आमच्याकडे क्रिकेट हाच शेवट गेले आज 100 वर्षामध्ये क्रिकेटवरतीच आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे.
1: बरोबर सर, 100व्या वर्षात पदार्पण करते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. स्वातंत्र्यापूर्वी जो स्थापन झालेला क्लब होता तो स्वातंत्र्यानंतर कसा बहरत गेला?
0: स्वातंत्र्यानंतर तिथे 3 स्थित्यंतर झाली क्लबची. एक स्थित्यंतर म्हणजे पहिला ज्या लोकांनी हे सुरुवात केली ती लोक जेव्हा आपण वृद्धत्वाकडे गेली असं म्हणू, त्याच्यानंतर 1952 साली नवीन लोक आली तिथे आणि मग नवीन लोकांनी तो क्लब हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केला. 1947 सालानंतर जी लोक तिथे आली त्या लोकांनी विचार केला की आता आपण आपला संघ निरनिराळा तेव्हा पंचरंगी सामने होत होते आणि त्या पंचरंगी सामन्यांमध्ये आपल्यातले कोणी खेळायला गेले पाहिजेत आणि त्यावेळेला नेमके आमच्याकडचे जे द ग्रेट इंडियाचे विकेट कीपर डीडी हिंदळेकर साहेब हे त्यातून खेळत होते आणि त्यांच्यामुळे आमच्या क्लबला जास्त मान्यता मिळत गेली आणि मग ही जी मान्यता मिळत गेल्यामुळे सर्वांना उत्स्फूर्त

0: प्रोत्साहन मिळालं आणि मग हे सर्वजण येऊन खेळायला लागले. आता तुम्हाला तेव्हा एक गमतीदार सांगतो की त्यावेळेला काही जण धोतर नेसून क्रिकेट खेळत होते, तेव्हा पॅड्स नव्हते, तेव्हा जे काही होतं ते तुटके मुटके पॅड्स, एक जण गेला की दुसरा जण ते पॅड्स घालून यायचा आणि बॅटिंग करायचा किंवा बॉलिंग करायचे कसायचं. से अशा पद्धतीने क्लबची डेव्हलपमेंट होत गेली आणि 1952 साली जेव्हा एक नवीन लोकांची फळी आली, त्याच्यामध्ये कॉम्रेड जी एल पाटील, गणपत पाटील हे भोईवाडा एरियामध्ये राहणारे एक प्रतिष्ठित व्यक्ती, ते पुढे आले. त्यांनी दुसरे पोलीस कमिशनर उदवाडिया हे पोलीस कमिशनर होते, त्यांना जवळ आणलं आणि असं करून त्यांनी चांगली चांगली लोकं जवळ आणली. आणि मग त्यावेळेला एक वांद्रे, बांदेकर, अय्यर, मोंडकर असे त्या एरियामध्ये राहणारी जी लोकं होती त्या सर्वांना एकत्र आणून त्यांनी मग सीझन बॉल क्रिकेट खेळण्याची केली. आणि मग हे करत असताना सीझन बॉल क्रिकेट खेळताना मग आपली टीम चांगली होण्यासाठी मग बाकीचे चांगले लोक कोण खेळत आहेत, तर चांगले लोक कोण खेळत आहेत त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि मग क्लबची डेव्हलपमेंट होत गेली.
1: बरोबर. स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला क्लब होता, स्वातंत्र्यानंतरचा काळ सुद्धा खडतर असा होता, आव्हानात्मक असा होता. काय काय आव्हानं पेलावे लागलेत त्या काळात?
0: पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा जो क्लब होता तो रस्त्याच्या साईडला होता, तिथे पत्र्याची शेड होती आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये तो क्लब तिथे झाला. 1952 साली हा विचार केला गेला की आपण ही जी वस्तू इथे कमी पडायला लागली जागा, म्हणून मग आम्ही आज ती जी आहे ती ह्या वेस्ट साईडला भिंतीच्या बाजूला आमचा क्लबचं एक पत्र्याची शेड तयार झाली आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये हे लोक बसायला लागले. त्याच्यामुळे बाउंड्री जी असते ती तशी मोठी मिळायला लागली, जागा जास्त मिळायला लागली आणि तिथे हे लोक येऊन गेले. आणि मग प्रत्येकाने काय केलं की शेवटी खेळाला पैशाचा जोर लागतो.
1: बरोबर.
0: आणि मग हे लोक आपापल्या खिशामधून पैसे भरायचे आणि मग ते त्यांच्या पद्धतीने क्रिकेट सांभाळायला लागले.
1: भास्कर सर, तुम्हाला विचारतो की 100 वर्षाच्या काळात या क्लबनं आतापर्यंत देशाला कोणकोणते खेळाडू दिले?
2: आमच्याकडे जे गेल्या 100 वर्षात दिग्गज प्लेयर्स जे होऊन गेलेत आणि आजही इंटरनॅशनल क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटला ते लोक सर्व करत आहेत ॲट व्हेरियस लेवल्स. त्यातले सर्वात मोठं म्हणजे लेट आमचे बी हिंडलेकर सरांचं, जसं सरांनी सांगितलं, ही वॉज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर विच इंडिया हॅज प्रोड्यूस्ड अँड अ लेफ्ट आर्म बॅट्समॅन. ह्यानंतर आमचे अशोक पटेल सर जे ऑफ स्पिनर आहेत, आणि पांडुरंग साळगावकर वॉज वन ऑफ द मोस्ट फियर्ड पेस बॉलर आपले तेव्हाचे फास्ट बॉलर. नंतर विजय भोसले सर आणि विजय मोहनराज ते आय पी एलला देखील डेक्कन चार्जर्सला होते ते, आणि आजही ते समाव ही इज असोसिएटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट. त्यानंतर धवल कुलकर्णी आणि आता जे लेटेस्ट आहेत ते आहेत आपले अंडर 19 कॅप्टन आयुष म्हात्रे.
1: सर, तुम्ही आयुष म्हात्रेचा उल्लेख केला तर आयुष म्हात्रेनं भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक सुद्धा जिंकून दिलाय. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारला वाटेल की न्यू हिन स्पोर्टिंग क्लब आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर पुढच्या वर्षभरात काय कार्यक्रम असतील क्लबकडून?
2: पुढच्या वर्षभरात आमचं 3 टप्प्यांनी कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे. सर्वप्रथम 100 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे त्यात जेवढे आमचे भूतपूर्व प्लेयर्स जेवढे आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत पहिली गोष्ट, आणि त्यांना आम्ही एकत्र घेऊन पुढचे कार्यक्रम बरेचसे आहेत जसे त्यांचे पण इनपुट घेणार आहोत आम्ही फॉर फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ ऑल द ॲस्पायरिंग क्रिकेटर्स जे आहेत, मुलं मुली जेवढे आहेत त्यांचं पण आम्ही इनपुट घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त त्यांच्या फॅमिलीबरोबर पण आमचं एक इंटरॅक्शन आहे, आणि त्यानंतर जे इंडियाला खेळलेत आणि जे मुंबईसाठी खेळलेत त्यांचा एक वेगळा सत्कार आम्ही करायचं प्लॅन केलेला आहे.
1: बरोबर. नागेश सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की अनेक पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या 100 वर्षात, अनेक पिढ्यांनी हा क्लब वाढवला, रुजवला, पुढे नेला, नेमक्या किती पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या?
0: तसं बघायला गेलं तर एक जवळजवळ 10 पिढ्या तर कुठेच गेल्या नाहीत. म्हणजे पहिली जेव्हा

0: 1927 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या लोकांनी योगदान दिलं, त्याच्यानंतर 1952 साली जेव्हा आमचा क्लब थोडा एस्टॅब्लिश झाला आणि सीझन बॉल क्रिकेट जोरात आल्यानंतर, तो एक काळ होता. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आचरेकर सर यांनी मग क्लबची धुरा सांभाळायला सुरुवात केली सेक्रेटरी म्हणून, आणि मग त्या पिरियडमध्ये आज जे आमच्या क्लबचे आज केवढा मोठा क्लब की जे आज मुंबईमधला, भले आमच्याकडे खूप मोठे लोक नव्हते किंवा आमच्याकडे मोठी वास्तू नव्हती, पण ते नसताना पण आमची जी मुलं होती आचरेकर सरांनी आणलेली क्लबसाठी खेळण्यासाठी, त्यांचा दबदबा एवढा होता मुंबईमध्ये की त्या याच्यामुळे आमच्या क्लबची पातळी खूप वरच्या लेवलला होती. म्हणजे आम्ही ए डिव्हिजनमध्येच शेवटपर्यंत राहत होतो, आजपर्यंत आम्ही ए डिव्हिजनमध्ये आहोत मुंबईच्या क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतरच्या केसमध्ये आणखीन झालं की मी जेव्हा सेक्रेटरी झालो तेव्हा परत एक असं झालं की परत नवीन मुलं आणली, काही रणजी ट्रॉफी प्लेयर्स आम्ही बाहेरचे बोलवले, ते लोक आमच्याकडे खेळायला लागले. असं करता करता आजच्या घडीला आमच्याकडे जी नवीन पिढी आहे ती सर्वात यंग पिढी आहे की जी त्यांच्यामध्ये आम्ही त्या मुलांना जिथे चान्स मिळाला नाही त्या मुलांना चान्स दिला आहे, आणि त्यांना ए डिव्हिजन खेळायचं चान्स दिल्यामुळे ती मुलं आज खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागलेली आहेत.
1: बरं भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की आपला न्यूहिन स्पोर्टिंग क्लब जो आहे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपला क्लब सहभागी होते आणि आपली कामगिरी काय झाली आहे आतापर्यंतची?
2: जसं नागेश सरांनी म्हटलं की सगळे ए डिव्हिजन टुर्नामेंट जे आहेत, आणि सर्वात त्याच्यात म्हणजे एक टुर्नामेंट नाही, प्रत्येक टुर्नामेंटला एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं आपलं पुरुषोत्तम आहे शील्ड, तालीम शील्ड आहे, पोलीस शील्ड आहे, कॉम्रेड शील्ड आहे, बाकी एम सी ए कोल्ड्स, बरेचसे टुर्नामेंट्स आहेत. सगळ्या ए डिव्हिजन टुर्नामेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो, आणि आमचं तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सरांनी सांगितलं 1952-53 पासून जे आमचं परफॉर्मन्स ए डिव्हिजनमध्ये तो आजही तसाच कायम आहे. कारण जे पहिलेचे आमचे जेवढे सगळे क्रिकेटर्स होते त्यांनी जे फाउंडेशन दिलं ते आजपर्यंत तेच कंटिन्यू होत आहे क्लबचं, आणि हे सगळं क्रेडिट जातं आमचं अगोदरचे जेवढे व्यवस्थापक समिती होते आणि जेवढे जसे ऑफिस बेअरर सरांनी सांगितलं सेक्रेटरी ही 10वी पिढी आहे, तर आम्ही हेच विचार करतो की येणारी पुढच्या 100 वर्षासाठी जे प्लॅनिंग आहे ते आम्ही करून त्यांना सोपणार आहोत.
1: सर सगळी सोंग करतायत पण पैशाचं सोंग करतायत नाही, 100 वर्ष हा क्लब पुढे नेताना त्या त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्यानंतरचा काळ ही सुद्धाही आपल्यासाठी आव्हानात्मक होता. म्हणजे 1980-90 नंतर खेळामध्ये अनेक सुविधा होत गेल्या, 2000 सालानंतर पैसासुद्धा वाढत गेला, पण त्या काळात सुद्धा पैशांची अडचण असायची, तर तेव्हा नियोजन कसं करत गेलात या क्लबसाठी?
0: एक मी जेव्हा 80 साली क्लबकडे आलो त्याच्या अगोदर जेव्हा मला दिसलं की क्लब काय करत होतं, तर क्लबकडे आचरेकर सर होते आणि ते क्लबवरती प्रॅक्टिस घ्यायचे मुलांची. तेव्हा 5 रुपये ही फी होती. सर जी मुलं प्रॅक्टिस करायला यायची त्यांच्याकडून 5 रुपये घेतले जायचे, आणि क्लब मग स्वतःहून त्या मुलांना पॅड्स, बॅट्स वगैरे स्वतःहून पुरवायचे. म्हणजे स्वतः क्लबच्याकडे जे काही पैसे यायचे त्याच्याकडून, तर क्लबकडून पैसे कुठून यायचे, तर जेव्हा क्लबवरच्या मॅचेस खेळल्या जायच्या तर त्या मॅचेस खेळण्यासाठी जे काही पैसे चार्ज करायचे त्या पैशांमधून ह्या बॅट्स आणि हे मिळायचं घेतलं जायचं. त्याच्यामध्ये एखाद दुसरा आता आचरेकर सरांचं नाव मी प्रत्येक वेळेला घेईनच, कारण आचरेकर सरांना एक ओढ होती की ते निरनिराळ्या पैशेवाल्या लोकांकडून डोनेशन घेऊन यायचे, किंवा ते स्वतः नाटकं लावायचे आणि त्या नाटकांमधून जो प्रॉफिट व्हायचा त्या प्रॉफिटमधून ह्या मुलांचे संगोपन केलं जायचं. हा फार मोठा हे होता. ते स्टेट बँकेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांनी हे सहज घडवून आणलं आणि अशा पद्धतीने व्हायला लागलं, आणि जे काही पैसे व्हायला लागले की नंतर मग अशी एक वेळ आली की मग क्लबवरती नेट प्रॅक्टिस करायला बरेचसे संघ आहेत.

0: यायला लागले. मग त्या संघांकडून पैसे यायला लागले आणि मग आमची तिजोरी भरत गेली आणि मग त्या तिजोरीतले पैसे खर्च होऊन मग जे काही राहायचं तो साठा जो व्हायचा तो क्लबच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे राहायला लागला.
1: बरोबर. भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की हल्ली क्रिकेटचं प्रशिक्षण घ्यायला गेलं तर खूप पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे क्रिकेट हा तसा सर्वसामान्यांचा खेळ असला तरी एक वरच्या लेवलला, वरच्या पातळीला जायला प्रशिक्षणासाठी खूप खर्च करावे लागतात. आपलं न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं, म्हणजे काय काय सुविधा पुरवतं खेळाडूंना?
2: न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचं एक नेहमी एक विजन असायचं पहिल्यापासून. तर त्या विजनमध्ये जसे नागेश सरांनी आणि बाकी आमचे सिनियर क्रिकेटर्स आहेत, गोपाल कोळी आहेत, रमेश वाजगे आहेत, सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक अकॅडमी सुरू करायचं जिकडे आमचे सगळे टॅलेंटेड प्लेयर्स जेवढे मुंबईत आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करायचं, किंवा आपले जे सिनियर प्लेयर जाऊन बघतात मॅचेस वेगवेगळ्या विकेटवरती आणि तिकडचे जे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत त्यांना इकडे आणून त्यांचं अजून स्किल वाढवण्यासाठी आम्ही एक अकॅडमी मोफतमध्ये चालू केलं. आणि हे सगळं करताना जे सिनियर प्लेयर्स आमचे जेवढे कॉन्ट्रीब्युशन केलं आहे मुंबई क्रिकेटनी तेवढा साथ पण दिला आम्हाला. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचा साथ मिळाल्यामुळे हे सगळं आम्हाला घडायला जमलं आणि आजही आम्ही हे सगळं करतोय.
1: सर, 34 वर्षांपूर्वी न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनं कल्पेश गोविंद कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या, नेमकी काय संकल्पना होती या स्पर्धेला सुरुवात करण्यामागे?
2: खरं म्हणजे ह्याच्यावर जास्त नागेश सरांना मी बोलतो बोलायला, कारण हे ब्रेनचाइल्ड आहे नागेश सरांचं आणि मी म्हणणं ह्याबद्दल तर मला वाटतं मी कुठे कमी पडू नये. आणि मी नागेश सरांना रिक्वेस्ट करतो तुम्ही प्लीज सर ह्या 34 वर्षाचं जे आहे तेच बोला.
0: न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी ही जी स्पर्धा सुरू केली ती फार दुःखद घटनेपासून सुरुवात झाली. म्हणजे कल्पेशचा मृत्यू हा या स्पर्धेचा जनक झाला. जर कल्पेशचा मृत्यू झाला नसता तर ही स्पर्धा होऊ शकली नसती. त्याच्यामधून मग जेव्हा हे झालं तेव्हा मी स्वतः एक क्रीडा प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा होतो आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी एक कल्पेशचे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि त्यांची परमिशन घेऊन मी आमच्या न्यू इन क्लबच्या कार्यकारिणीला सांगितलं की कल्पेश हा खूप चांगला क्रिकेटर होता की ज्याची निवड मुंबईच्या संघामध्ये, म्हणजे तेव्हाची बॉम्बे, त्या संघामध्ये झाली होती आणि तो 15 वर्षाखालील क्रिकेटर होता. आणि मग त्याच्यावर नाव हे ठेवण्यासाठी, त्याची स्मृती जतण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकारिणीने सांगितलं की तुम्ही एक प्रपोजल तयार करा आणि ते केलं आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलं. तेव्हा प्रोफेसर शेट्टी हे टुर्नामेंट सेक्रेटरी होते आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली, कारण हे जे टूर्नामेंट आहे ती फक्त उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची टूर्नामेंट आहे आणि म्हणून मग तसं काही नव्हतं आजपर्यंत घडत. त्यामुळे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्या लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवता यायला लागलं आणि मग ही टूर्नामेंटची सुरुवात झाली.
1: नक्कीच, कल्पेश कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेनं देशाला खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. रोहित शर्मा असेल, वासिम जाफर असेल, सूर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यासारखे अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेतून खेळलेले आहेत. सर, न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 100 वर्षात वाटचाल करते, पुढच्या 100 वर्षांचा रोडमॅप आपला तयार आहे, तर या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या क्लबला आकाशवाणी परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचा क्लब असाच बहरत राहो यासाठी माझ्याकडून सदिच्छा.
0: धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
1: श्रोते हो, आता आपण वळणार आहोत तो क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळक घडामोडींकडे. सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात सुरू आहे. साखळी फेरीतले सामने आता शेवटच्या टप्प्यात आले असून बाद फेरीत मजल मारण्यासाठी 40 संघांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. मेक्सिको, जर्मनी आणि अमेरिका या 3 संघांनी आतापर्यंत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. 29 जूनपासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीनं अल्जेरिया विरुद्धच्या सामन्यात 3 गोल करत हॅट्रिक साजरी केली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं दोहा येथील डायमंड लीग स्पर्धेद्वारे पुनरागमन केलं, मात्र या स्पर्धेत नीरजला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. भारतीय ॲथलेटिक असोसिएशननं आपल्या पहिल्या

0: या पुरस्कार सोहळ्यात देशाची दिग्गज धावपटू पीटी उषा यांच्यासह माजी डेकॅथलीट गुरबच्चन सिंग रंधावा आणि माजी मुख्य प्रशिक्षक बहादूर सिंग चव्हाण आणि लांब उडीपटू अंजूबॉबी जॉर्ज यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं. पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीचं भारताच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार अवितीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोतेहो आत्ताच आपण न्यू हिन स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा पोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकी आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोत्याहो, ठीक 7:00 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र, मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7

0: दशांश टक्के झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह

0: वादळी पावसाची शक्यता आहे.
1: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो, आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील. तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत विधिमंडळाचं समालोचन. सुरुवातीला आपण ऐकूया विधानसभेचं समालोचन. याचं लेखक केलंय गौरीशंकर घाले यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
3: तांत्रिक चुका आणि लहान फॉन्टमुळे शोकप्रस्ताव वाचताना घडला प्रकार. विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी. 2019 कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा मानस. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग. लग्नपत्रिकेत जन्मतारीख बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा मानस. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यात सुधारणा करू. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शोकप्रस्ताव वाचत असताना झालेल्या चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज खुलासा केला. शोकप्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला.

या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्याबद्दल मनापासून दिलगीर व्यक्त करतो, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. जे घडलं ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडलं आहे, त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये. तरीही यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा दिलगीर व्यक्त करतो, असं नार्वेकर यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाने 293 अन्वये आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री बोलत होते. दरम्यान

0: 71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाने 293 अन्वये आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री बोलत होते. दरम्यान कृषीमंत्र्यांच्या या भाषणात सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा समावेशच करण्यात आला नसल्याचा आक्षेप भाजप सदस्य रणधीर सावरकर यांनी घेतला. तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. तत्पूर्वी सर्वपक्षीय सदस्यांनी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली, मात्र कृषीमंत्री भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेचं समर्थन करत वारंवार कर्जमाफीचा प्रसंग उद्भवू नये यासाठी परदेशी समितीनं सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत आहे. राजस्थानमध्ये ही व्यवस्था असून राजस्थान सरकारकडून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान गेल्या 3 वर्षापासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत भाजप सदस्य विजय देशमुख यांनी यासंदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य राहुल कुल यांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर रोखण्यासाठी राज्य सरकारनं QR कोड प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टरांच्या योग्यतेबाबत पडताळणी करता येईल. तसंच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5,00,000 घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप सदस्य समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या, मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला BDO मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15,00,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केले अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या

च्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे, हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली.
या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं. असंख्य जायबंदी झाले. सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज

0: याची साठी पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत, परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडला जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: सुदेव हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz, तसंच FM band 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: शेवंते, ए शेवंते।
1: अगं ये म्हणलं राधे, आज जरा बिगीन आलीस का ग?
0: बिगीन म्हणजे मुद्दा म्हणूच आले पाहिजे बिगीन।
1: आज सभय म्हणजे घरी करमणी गेलं वाटतं।
0: अगं दाजीचं माझं आसनं खटकलं पाय।
1: या भक्ताला जरा जास्त दिवसांनी खटकलं म्हणायचं राधे।
0: आता तू आम्हाला समजून सांगितलं ना, तेव्हापासून जरा बरं होत। आता जरा घरामध्ये झालाय वाद, जरा खटकलंच पाय आमचं।
1: म्हणजे भांडणामधूनच प्रेम वाढत असते ना।
0: आता जास्त प्रेम आहे ना, म्हणूनच कदाचित की नाही आमचं खटकत असेल पाय अजून मधून।
1: कसं आहे राधे, आता दोन्ही लेकरं बाहेर गावी शिकायला गेले, आता दोघ जण घरात म्हणल्यावर जरा भांडण तंटे पाहिजेच की नाही? आता नुसतं प्रेमच म्हणलं तर कसं होईल पाय?
0: म्हणजे घरामध्ये जरा वाद झाल्याशिवाय करमायचं नाही असंच म्हणणं।
1: मग तेच तर म्हणायला लागले ना। बरं आता कारण काय होतं? बरं
0: कारण काही नाही, आता नेहमीच आपलं छोट मोठं असतं शेवंते। आता पाय की भाकर बिकर समजा करून दिलं तर जेवत नाहीत काय नाही तसंच जातात पाय। हा, आणि मग घरी आले की तन तन तन तन करतात। मी म्हणलंच त्यांना, अबो म्हणलं भाकरी ते करून जायचं, खायचं जीवाला थोडस, ऐकणं काही नाही बोवा। आता मी काय करू तू सांग बरं शेवंता, म्हणजे एवढं लगबगीनं उठून माणसाला समजा न्यारी ते करून द्या, आणि असं नेलं नाही तर राग नाही घ्यायचा वय।
1: अगं वय, ते आता आपण आपल्या ठिकाणी बराबर आहे आणि त्यांच्या ठिकाणी ते पण बराबर असतील।
0: तिकडून ते कसं काय बराबर आहे सांगत?
1: कसं राधे, आता माणसाला आपल्यापेक्षा जरा जास्त टेन्शन असते, जास्त काळजी असते, समजा घराची जबाबदारी त्यांच्यावर जास्ती का नाही? आपल्याला म्हणजे फक्त घरातले कामं करायचे आणि जे काय शेतीला हातभार लावायचा एवढंच काम आहे की नाही आपल्याला?
0: बरं आहे बरं आहे। अगं म्हणजे आता आपण नेहमी म्हणतो की नाही, संसाराची गाडी जी आहे ती जोडीनं बरोबर चालायला पाहिजे, तेव्हा संसार चांगला चालतो म्हणून।
1: अगं राधे, पण आता रोज तर हे समजा चांगलं असते की नाही? एखादं बार कसं त्याची काही

0: अडचण असल त्यांनी कोणावर चिडायचं बरं सांग बरं राधे, म्हणजे बायकोवरच चिडायचं का नाही?
1: वय वय असं म्हणतात, हक्काच्याच माणसावर आपल्याला चिडता येते, रागवत आहे ते.
0: बराबर आहे.
1: बरं जाऊ दे, छोटं मोठं घरातलं नेहमी चालतच राहते शेवण.
0: वय वय वय, आता ह्या संसाराच्या गोष्टी लुटबुड राग लोभ रुसवे फुगवे हे तर चालतच राहायचं पाय, आणि तेवढं काही तू मनावर बी घेत नाही. म्हणजे मी रागात असल तर मी तुझ्याकडे येते, तू रागात असल तर तू माझ्याकडे येते, आणि आपल्या दोघींचं बी मन मोकळं होते, आणि नंतर मग आपण आपल्या कामामध्ये व्यवस्थित प्रकारे गुंततो. झालं गेलं समजा इसरून जायचं आणि पुढे पुढे कामाला लागायचं. अग आता राग राग आलीस ना तर म्हणलं आता मस्त असे माझं असं एपक सुरूच आहे, छान अशी वांग्याची मसाला टाकून मस्त अशी रस्सा भाजी केलेली आहे आणि गरम गरम भाकरी करायच लागली, आता हे तू खा आणि तुझा राग मग लगेच निवळल पाहिजे.
1: आणि संग मला ठेसान चटणी पाहिजे म्हणलं.
0: अगं ते काय केलेलंच आहे, नाम्याला बी आवडते ना ते. मग आता याचा आस्वाद घेऊ आणि मग आपण पाराकडे जाऊ.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये समद्या मंडळीचं भरभरून असं स्वागत आहे.
1: आणि मंडळी, लक्ष्मीचा गोठा या मालिके अंतर्गत आपल्याला आपल्या पशुधनाविषयीची वेगवेगळी माहिती मिळतच असते. आज सुद्धा महत्वपूर्ण अशी माहिती आजच्या कार्यक्रमातून मंडळी आम्ही दोघी जणी मिळून तुम्हाला देणार आहोत.
0: कसं आहे मंडळी, हंगामानुरूप ही माहिती आम्ही प्रत्येक वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो. मग उन्हाळा असो, पावसाळा असो का हिवाळा असो, या ऋतूमध्ये आपल्या पशुधनाचे व्यवस्थापन करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी वेळोवेळी ही माहिती आम्ही तज्ज्ञांमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो. तर मंडळी, आज की नाही बघा, आपल्याला पशुसंवर्धनासाठी अझोला शेतीचं महत्व हे काय आहे ना, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: बरं,
0: म्हणजे कसं आहे मंडळी, या माध्यमातून आपण कमी खर्चामध्ये पोषणाचा उत्तम असा शाश्वत पर्याय आपल्याला या माध्यमातून मिळतो, बरं का. आता ते कसं तर हे सांगते बघ मी मंडळी. तर मंडळी, आपल्या भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये पशुसंवर्धन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे तर समजांना माहिती आहे. म्हणजे जे काही आपले लघु आणि सीमांत शेतकरी असतात त्यांच्यासाठी उत्पन्न, पोषण, सुरक्षितता आणि रोजगाराचा महत्वाचा स्रोत आपण पशुसंवर्धनाच्या मार्फत आपल्याला मिळत असतो. शेती आणि पशुपालन यांचा परस्पर पूरक संबंध आपल्या ग्रामीण विकासासाठी बी मंडळीलाही महत्वाचा ठरतो, बरं का. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पशुसंवर्धन क्षेत्र वाढत्या पशुखाद्य खर्च, संतुलित आहाराची कमतरता आणि हिरव्या चाऱ्याच्या 30-40% जे तुटोडा निर्माण होतो त्या मोठ्या आव्हानांना सामोरं बी जात आहे हे समजांना माहिती आहे.
1: बरं,
0: त्याच्यामुळे कसं आहे, दूध उत्पादन, प्रजनन क्षमता आणि जनावरांचं आरोग्य याच्यावर विपरीत असा परिणाम बी व्हायला लागला. त्याच्यामुळे हवामान बदल, वाढतं तापमान, उष्णता ताण आणि पाण्याची टंचाई, उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की ही परिस्थिती लई गंभीर बी बनत असते. शेतकऱ्यांना महागड्या पशुखाद्यावर अवलंबून बी राहावं लागते. मग अशा परिस्थितीत मंडळी, आपल्या समद्यासाठी कमी खर्चात, कमी साधनामध्ये आणि वर्षभर उपलब्ध होणाऱ्या शाश्वत पर्यायाची गरज आपल्याला प्रकर्षाने जाणवत असते पा.
1: बरं,
0: आणि याच पार्श्वभूमीवर मग अझोला शेती ही एक प्रभावी आणि पर्यावरण पूरक आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर पद्धत म्हणून बी मंडळी पुढे येत आहे. बघा, अझोला ही जलवनस्पती कमी खर्चात, कमी जागेत आणि जलद वाढणारी आहे बघा मंडळी.
1: बरोबर,
0: आणि ती आपल्या पशु पोषणासाठी उत्तम उच्च दर्जाचं प्रथिन, खनिजे आणि जीवनसत्वे बी आपल्याला पुरवत असते.
1: अच्छा,
0: म्हणूनच अझोला शेती ही पशुसंवर्धनासाठी फक्त पूरक आहार नसून आपल्या

0: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविणारी, पशुखाद्य खर्च कमी करणारी आणि शाश्वत कृषी व्यवस्थेला आपल्या चालना देणारी प्रभावी उपाययोजना आहे बघ.
1: बरं बरं,
0: म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या आजोला शेतीचं महत्व आपल्या मंडळीला सांगता येईल. आता मंडळी म्हणतील की आजोला म्हणजे काय, आता हे बी समजून सांगावं लागेल का नाही.
1: तर मंडळी, आता अझोला ही अशी एक जलवनस्पती आहे की ती पाण्यावर तरंगत वाढते, बरं का. या वनस्पतीला अनाबेना अझोला
0: बर
1: नावाचे नायट्रोजन निश्चित करणारे सूक्ष्म जीव सहजीवनात असतात. ही वनस्पती निळ्या हिरव्या शैवालासोबत सहजीवन करते,
0: बर,
1: ज्यामुळे ती वातावरणातील नायट्रोजन निश्चित करते. त्यामुळे अझोला स्वतःचे पोषण तयार करून जलद वाढते आणि कमी कालावधीमध्ये जैवभार निर्माण करते, म्हणजे ज्याला बायोमास म्हणतात, बरं का.
0: बरं बरं बरं.
1: आता अझोलामध्ये कोणते कोणते घटक आहेत, तर मंडळी अझोलामध्ये प्रथिन 20-25%, अमिनो आम्ल लायसिन मेथिओनिन, तसंच खनिजामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह, व्हिटॅमिन्समध्ये व्हिटॅमिन A, B12, बीटा कॅरोटीन हे प्रमुख घटक त्याच्यामध्ये आढळतात, बरं का. आणि अझोलाची पचन क्षमता जास्त असल्याने जनावरांसाठी ते उत्तम पूरक आहार ठरतो. मग आता मंडळी तुम्ही म्हणाल की पशुधनासाठी त्याचा काय काय उपयोग होतो, कशा पद्धतीने त्याचा उपयोग करायला पाहिजे. तर मंडळी, अझोला हे पशुसंवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त आणि किफायतशीर पूरक आहार म्हणून ओळखला जातो. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालनात यांचा प्रभावीपणे वापर केला जातो. अझोलामध्ये प्रथिन, जीवनसत्व, खनिज मुबलक प्रमाणात असल्यामुळे संतुलित आहारातील पोषण तुटवडा भरून काढण्यास ती मदत करते. नियमितपणे अझोला आहारात जर आपण दिलं तर दूध उत्पादनामध्ये सुमारे 10-20% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तसंच आपल्या जनावरांची प्रजनन क्षमता वाढवते. याशिवाय अझोलामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढून त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास सुद्धा मदत करतात.
0: बरोबर आहे.
1: सर्वात महत्वाचं म्हणजे अझोला सहज आणि कमी खर्चामध्ये तयार करता येत असल्यामुळे पशुखाद्याचा एकूण खर्च कमी होतो आणि त्यामुळे अझोला हा आधुनिक पशुसंवर्धनासाठी एक उपयुक्त, किफायतशीर आणि पोषक पर्याय ठरतो, बरं का.
0: बर,
1: तर अशा पद्धतीने आपल्या पशुसंवर्धनामध्ये अझोलाचं महत्व आहे.
0: तर मंडळी, आता अझोल्याचं विशेष महत्व काय आहे हे बी आपल्याला समजून घ्यावं लागेल. ऋतुमानानुसार समद्यात अदुगर उन्हाळ्यामध्ये पशुधन व्यवस्थापन करत असताना आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतात का नाही.
1: हो.
0: जसे की हिरव्या चाऱ्याची कमतरता, उष्णता, ताण आणि दूध उत्पादनात होणारी घट. मग अशा परिस्थितीत अझोला हा अत्यंत उपयुक्त आपल्याला ठरत असतो. अझोला कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी खर्चात सहज आपल्याला पिकविता येतो. त्याच्यामुळे काय होते, हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी ते आपल्याला प्रभावी बी ठरू शकते. त्याच्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे हे बी मुबलक प्रमाणात असल्यामुळं जनावरांच्या शरीरातील पोषण तुटवडा आपल्याला या माध्यमातून कमी करता येऊ शकतो आणि सोबतच उष्णतेमुळे होणारा ताण कमी करण्यास देखील मदत होते. मग काय होते, जनावरांची भूक टिकून राहते, पचन क्रिया सुधारते आणि दूध उत्पादनात होणारी घट काही प्रमाणात आपल्याला नियंत्रित करता येऊ शकते. तसंच अझोलाच्या नियमित वापरामुळे जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती बी वाढते आणि शरीरातील पाण्याचं संतुलन राखण्यास बी मदत होते.
1: बर,
0: ज्या वक्ताला ऊन पडते त्या वक्ताला हे विशेषतः लई महत्वाचं असते.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये या अझोल्याचा वापर हा पशुधनाच्या आरोग्य, उत्पादन क्षमता आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आहे पाय. मग अशा परिस्थितीमध्ये मंडळी अझोला हा पशुधनासाठी अत्यंत उपयुक्त आणि पूरक आहार ठरतो. बघा, हिरव्या चाऱ्याचा पर्याय म्हणून अझोला वर्षभर उत्पादन आपल्याला देऊ शकतो आणि तो कमी जागेत तसंच कमी पाण्यात सहज आपल्याला पिकविता येतो. त्याच्यामुळे आपल्याला चाऱ्याच्या कमतरतेवर प्रभावी असा उपाय देखील ठरतो. अझोला उच्च पचनक्षम असल्यामुळे तो जनावरांना सहज पचतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भूक कमी असतानाही आवश्यक पोषण देखील पुरवतो. याच्याशिवाय अझोलामध्ये असलेली जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट उष्णता ताण कमी करण्यास देखील मदत करतात आणि आपल्या पशुधनाची सहनशक्ती देखील वाढवतात पाय. तसंच संतुलित पोषणामुळे दूध उत्पादनात होणारी घट आपल्याला टाळता येते आणि उत्पादन स्थिर या माध्यमातून आपल्याला ठेवता येऊ शकते पाय. त्याच प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत अझोल्याचा वापर आपल्या पशुधनाच्या आरोग्य आणि उत्पादन क्षमतेसाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरतो. बघ, हे झालं की

0: कशा प्रकारे आपल्याला आजोला उपयोगी पडतो, पशुखाद्य खर्च कमी करण्यासाठी आजोलाची भूमिका काय आहे हे बी जाणून घ्यावं लागेल
1: पाहिजे. तर मंडळी, आता पशुखाद्य कमी करण्यामध्ये आता आजोलाची भूमिका यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या पारंपरिक पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे दुग्ध व्यवसाय अधिक खर्चिक होत चाललेला आहे, होय की नाही? मग अशा परिस्थितीमध्ये आजोला एक किफायतशीर आणि प्रभावी पर्याय समोर येतो. आजोला किने आपल्याला कमी खर्चामध्ये घरच्या घरी सहज तयार करता येतो आणि तो पारंपरिक खाद्याचा काही भागासाठी पर्याय म्हणून सुद्धा वापरता येऊ शकतो आणि त्यामुळे महागड्या खाद्यावरचा खर्च कमी होतो. तर मंडळी, त्याचबरोबर आजोलाच्या नियमित वापरामुळे पशुखाद्य खर्चामध्ये साधारणपणे 20-30% बचत होऊ शकते. यामुळे विशेषतः लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होतो आणि दुग्ध व्यवसाय अधिक नफा देणारा ठरतो. त्यामुळे आजोला हा पशुखाद्य खर्च कमी करण्यासाठी एक उपयुक्त आणि शाश्वत पर्याय सुद्धा मानला जातो. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल आता आजोलाची शेती कशी करायची, होय की नाही? आता मोठा प्रश्न असेल असते.
0: बरोबर आहे.
1: तर मंडळी, आता आजोलाची शेती करणं ही अगदी सोपी, कमी खर्चिक आणि जलद उत्पादन देणारी पद्धत आहे. यासाठी की नाही आपल्याला प्रथम 2 मीटर बाय 1 मीटर बाय 0.2 मीटर आकाराचा खड्डा करायचा आणि त्यामध्ये प्लास्टिक शीट टाकायची.
0: बर.
1: आणि आपल्याला कशी जागा पाहिजे, सावलीची जागा आपण निवडावी. त्यानंतर मिश्रण तयार करताना 10-15 किलो माती, 2-3 किलो शेण, 10-15 सेंटीमीटर पातळीपर्यंत पाणी घालावे. या तयार मिश्रणामध्ये 50 ग्रॅम ते 1 किलो आजोला बियाणे टाकावे, ज्याला स्टार्टर कल्चर सुद्धा म्हणतात.
0: बरं
1: का? आजोलाच्या चांगल्या वाढीसाठी नियमित देखभाल आवश्यक असून दर 5-7 दिवसांनी शेण पाणी टाकावं. तसंच पीएच 5.5-7 आणि तापमान 20-30 सेल्सिअस पर्यंत ठेवणे हे योग्य ठरते. योग्य जर व्यवस्थापन केलं तर 7-10 दिवसांमध्ये उत्पादन सुरू होते आणि दररोज सुमारे 500 ग्रॅम ते 1 किलो आजोला आपल्याला मिळू शकतो. आणि जे काढलेला आजोला आहे ते सावलीमध्ये साठवून वापरावा, त्यामुळे त्याची गुणवत्ताही टिकून राहते. आता मंडळी, तुम्ही म्हणाल पशूंना हे खाद्य कसे द्यायचे आणि त्याचे नेमके काय काय फायदे आहेत हे आता शेवंता वहिनी सांगल.
0: तर मंडळी, आपल्या गाई आणि म्हशी यांना आपल्याला 1-2 किलो आजोला प्रतिदिवस द्यायचा, कोरड्या चाऱ्यासोबत किंवा कॉन्सन्ट्रेट मध्ये मिसळून द्यायचं. शेळ्या मेंढ्या यांना आपल्याला 300-500 ग्रॅम इतकं द्यायचं, बरं का मंडळी?
1: बरोबर.
0: आणि कोंबड्यांना 20-30 ग्रॅम सुरुवातीला आपल्याला थोड्या प्रमाणात देऊन हळूहळू मंडळी वाढवायचं. तसंच मंडळी, याचे फायदे काय आहेत? तर स्वस्त आणि सेंद्रिय पूरक असा आहार आहे. तसंच जमीन आणि पाण्याची कमी गरज याला लागत असते आणि पर्यावरण पूरक शेती आहे. तसंच शेतकऱ्याचं उत्पन्न देखील या माध्यमातून वाढू शकतं.
1: बरं.
0: आजोलाच्या वापरामुळे जनावरांचं आरोग्य सुधारते आणि उत्पादन क्षमता भी वाढते.
1: असं
0: परिणामी आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत होऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला पशूंना खाद्य द्यायचं आहे आणि त्याचे फायदे बी मंडळीला आपण सांगितले. आता मंडळी, व्यवस्थापनातील अत्यंत महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत? तर आजोला व्यवस्थापन करत असताना बघा मंडळी, काही महत्वाच्या बाबींची काळजी बी आपल्याला घ्यावी लागेल. कारण आजोलावर थेट सूर्यप्रकाश पडू द्यायचा नाही, कारण त्याच्यामुळे त्याची वाढ कमी होते आणि म्हणून सावलीत त्याची लागवड आपण करायला पाहिजे. तसंच मंडळी, पाण्याची पातळी नेहमी आपल्याला योग्य प्रमाणात ठेवणं देखील लई महत्वाचं आहे. सोबतच कमी किंवा जास्त पाणी दोन्ही बी हानिकारक ठरू शकते.
1: बरोबर.
0: आजोळ्याच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला नियमितपणे शेण पाण्याद्वारे पोषण पुरवणं बी लई आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांची वाढ जलद आणि निरोगी होत असते. आणि यासोबतच मंडळी, कीड आणि बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला योग्य नियंत्रण आणि उपाययोजना करणं बी गरजेचं आहे, जेणेकरून आजोळ्याची गुणवत्ता आणि उत्पादन बी टिकून राहील.
1: बरोबर.
0: ह्या व्यवस्थापनातील अत्यंत महत्वाच्या अशा बाबी आहे बघा मंडळी. तर ही माहिती आपण मंडळीपर्यंत पोहोचविलेली आहे आणि मंडळी, आजोला शेती ही आपल्या पशुसंवर्धनासाठी एक शाश्वत आणि कमी खर्चिक आणि पोषण समृद्ध उपाययोजना आहे. विशेषतः हवामान बदल आणि चाऱ्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजोलाचा वापर वाढवणं हे बी लई महत्वाचं आहे बघा मंडळी.
1: बरोबर.
0: आणि योग्य प्रशिक्षण प्रसार जर आपण केला तर आजोला शेती ग्रामीण भागातील आपल्या पशुसंवर्धनाला आणि दुग्ध व्यवसायाला नवीन दिशा देखील या माध्यमातून देऊ शकते.
1: तेव्हा
0: निश्चितच समद्या मंडळीने या आजोला शेतीचा विचार करावा
1: आणि त्यामध्ये आजोलामध्ये असणारे जे घटक आहेत ते घटक आपल्या पशुधनासाठी खूप उपयुक्त असे आहेत, बरं का? जसं जीवनसत्व

0: आहे, प्रथिन आहे, होय की ना वा? त्यामुळे
1: बराबर
0: अजोलाची शेती करून कमी खर्चामध्ये त्यापासून मिळणारे जे महत्त्वपूर्ण पोषक आहार आहे ते आपल्या पशुधनाला द्यावं, आणि जेणेकरून पशुधनापासून मिळणारं जे दुग्ध आहे ते आपल्या अधिक प्रमाणात मिळेल, म्हणजे सोबतच उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्ही सुद्धा वाढेल आपलं.
1: खरंच आहे, खरंच आहे. त्याच्यामुळे मंडळी आपल्याला पशुसंवर्धनासाठी अजोला शेतीचं महत्व हे तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविलेलं आहे. त्याच्यामुळे कमी खर्चात उच्च पोषणाचा शाश्वत पर्याय आपल्याला चाऱ्याच्या माध्यमातून आपल्या पशुधनासाठी होईल बघा मंडळी. त्याच्यामुळे नक्की याचा विचार करावा, आणि जी माहिती तुम्हाला वेळोवेळी पाहिजे असेल ती माहिती आमच्या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून आम्ही तुमच्या प्रश्नाची सोडवणूक बी मंडळी करत असतो. आणि तुम्ही वारंवार आम्हाला पत्राच्या माध्यमातून देखील लिहून पाठवू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती आपल्या शेतीसाठी आवश्यक आहे, आपल्या पशुधनासाठी आवश्यक आहे. हे जर वारंवार तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं तर नक्कीच येणाऱ्या काही कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ही समधी माहिती तज्ज्ञांकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, नाही का?
0: नक्कीच शेवंत.
1: त्याच्यामुळे मंडळीला नियमितपणे आकाशवाणी परभणी केंद्रावरील शेतशिवार हा कार्यक्रम ऐकावा लागेल, आणि सोबतच आपला लक्ष्मीचा गोठा हा दर बुधवारी मंडळी आम्ही तुमच्यासाठी प्रसारित करत असतो. तो बी कार्यक्रम मन लावून ऐकला तर निश्चितच पशुपालनासाठी महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवित असते. तर मंडळी आता पुन्हा आपल्याला पुढच्या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच महत्वाची माहिती जाणून घ्यायची आहे. शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला यातील माहिती. शेतकरी बंधूंनो, पेरणीची घाई करू नये. पेरणी योग्य मोसमी पाऊस 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतरच पेरणी करावी. सोयाबीनची पेरणी 45x5 सेंटीमीटर अंतरावर आणि 2.5 ते 3.0 सेंटीमीटर खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणं वापरावं. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बन डेझिम 37.5% अधिक थायरम 37.5% या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम किंवा ॲझोक्सोस्ट्रोबिन 2.5% अधिक थायोफॅनेट मिथाईल 11.25% अधिक थायमेक थोक्जाम 25% FS 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेनंतर थायमेक थोक्जाम 30% FS 10 मिली प्रति किलो ग्रॅमची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे. शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जीवाणू खत अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू खताची 250 ग्रॅम 10 किलो किंवा 100 मिली 10 किलोग्रॅम याची बीज प्रक्रिया करावी आणि नंतर बियाणे सावलीमध्ये वाळून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बीज प्रक्रियेसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापर आपल्याला करता येतो. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो BBF पद्धतीने आपण करावी, ज्यामुळे मातीतील ओलावा आणि जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन आपल्याला मिळू शकतं. पेरणीपूर्वी सोयाबीन बियाणे तपासून पाहावे. उवण क्षमता 70% जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी आपल्याला वापरायचे आहे. खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी 2 ओळीमध्ये 45 सेंटीमीटर आणि पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवर आपल्याला करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरित आणि 10 किलो सुधारित वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी गंधक 300 mesh 4 ग्रॅम किंवा थायरम 75% 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तसंच इमिडॅक्लोप्रिड 48% FS 14 मिली किंवा थायमिक थोजाम 30% 10 मिली प्रति किलो बियाण्यास आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. बाजरीची पेरणी 45x15 सेंटीमीटर अंतरावर करता येते. पेरणी करताना 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल आपल्याला पेरायचं नाही आणि बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावं. बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास मेटॅलॅक्झिल 35% SD 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. 250 ग्रॅम ऍझोस्पिरिलम 10 किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. किंवा शेवटी ऍझोटोबॅक्टर आणि स्पुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम 10 किलो

0: बियाणे या प्रमाणात बियाण्यावर बीज प्रक्रिया करून पेरणी करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20% 25 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसेल तर ती करून घ्यावी आणि पक्की बांधणी करताना 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद आणि 55 किलो पालाश प्रति हेक्टरी आपल्याला रासायनिक खतांची मात्रा द्यायची आहे. पाण्याची उपलब्धता असेल तर हळद पिकाची लागवड करून घ्यावी आणि हळद लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनोलफॉस 25% प्रवाही 20 मिली अधिक कार्बनडायझिम 50% 10 ग्रॅम किंवा डायमेथोइड 30% प्रवाही 10 मिली अधिक डायथेन M-45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100 ते 120 किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी आणि बियाणे 10 ते 15 मिनिटे द्रावणात बुडवून ठेवावीत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील बायोमिक्स 200 ग्रॅम किंवा 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100 किलो बियाण्यास आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. मृग बहार संत्रा आणि मोसंबी बाग फुलधारणेच्या अवस्थेत असल्यामुळे बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. आंबे बहार संत्रा मोसंबी बागेमध्ये फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम अधिक 0.0050 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून आपल्याला फवारणी करायची आहे. डाळिंब बागेत आणि चिक्कू बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी आणि बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी शेतकरी बंधूंनो आपल्याला आवश्यकतेनुसार झाऱ्याच्या साह्याने पाणी द्यायचं आहे आणि पाण्याची उपलब्धता असेल तर भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावं. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी आणि फुल पिकास आवश्यकतेनुसार आपल्याला सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यायचं आहे. पाण्याची उपलब्धता असेल तर फुल पिकांची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावं. उन्हाळ्यातील उष्ण तापमान, संपूर्ण अचानक झालेला वातावरणातील बदल, ओलसर आणि दमट वातावरणामुळे जनावरांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी जनावरांचे आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यामध्ये जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचं पाणी जमा होणार नाही आणि गोठा ओलसर होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच गोठ्यातील आर्द्रता दमटपणा कमी होण्यासाठी गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात खेळती हवा आणि सूर्यप्रकाश उपलब्ध करून द्यायचा आहे. पावसाळ्यात दुभत्या जनावरांची कास पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धुवून काढावी. पावसाळ्यात मुख्यतः जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत आणि जनावरांना कोवळा हिरवा चारा आपल्याला जास्त प्रमाणात देणं देखील टाळायचं आहे. तर अशा प्रकारचा सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मौसम सेवा, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे. आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमात
1: एका गीताची, तेव्हा आनंद घेऊया या गीताचा.

0: आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर
1: आणि मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजे
0: आम्ही दोघीही तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या लोकशुमीचा गोठा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण ना, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाअंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाय राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी परमाई।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश नऊ मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच

0: एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.
2: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम
1: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात, नव्या ढंगात, तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
3: अहो, पण कार्यक्रम कोणते?
1: हॅलो आकाशवाणी
2: आणि स्वर लहरी.
3: हॅलो आकाशवाणी,
1: हिंदी चित्रपट गीत
3: स्वर लहरी,
2: मराठी चित्रपट गीत,
3: हा घेऊन येत आहोत तुमच्या आवडीचे कार्यक्रम. हॅलो
2: आकाशवाणी
3: आणि स्वर
2: लहरी,
3: ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र.

0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा।
1: आनंदारे खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
2: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे। या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे। खाजगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे। कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे। सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे। संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं। कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत। त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे। जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत। ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत। महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही

0: करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10 अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआनलिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री

0: कॅनडातल्या व्हँक्युअर इथं कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो, आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असा आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजन करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो, आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असा आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3° सेल्सिअस वरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून $74 आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भजन.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात जी आर पालकर यांची ही रचना.

श्रोते हो या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण समाचार संध्या हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आपण ऐकणार आहात. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता सावनी बिहाग. तबला साथ केली होती शंतनू पणशीकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती रमाकांत होनप यांची. श्रोते हो, हे ध्वनिमुद्रण होतं 1994 सालचं. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग जय जयवंती कानडा. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत नेक न जाने तू नारी अनारी. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत काचे पितांबर माथे मुकुट शोभे. तबलासात केलीये नाना मुळे यांनी. हार्मोनियम संगती आहे अनंत राणे यांची आणि सारंगी साथ अनंत कुंटे यांनी केली आहे. ऐकूया पंडित के जी गिंडे यांचं गायन राग जय जयवंती कानडा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता जय जयवंती कानडा. तबला साथ केली होती नाना मुळे यांनी. हार्मोनियम संगती होती अनंत राणे यांची आणि सारंगी साथ केली होती अनंत कुंटे यांनी. हे ध्वनिमुद्रण होतं 1986 सालचं. श्रोते हो, प्रसिद्ध गायक संगीतज्ञ आणि गुरु पंडित के जी गिंडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं नादब्रह्म कार्यक्रमात आताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातील पंडितजींची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणांचा आस्वाद घेतला. मंडळी, हा कार्यक्रम सादर करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्ष

0: Qatar at Seattle Stadium in Washington. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:52 आमच्या